देवानंद माळी यांच्या स्वरात आपण हे गीत ऐकलं. देऊळ या चित्रपटातलं हे गीत होतं. एफ एम रेनबोवर 107.1 MHz आपण ऐकत आहात वंदन कार्यक्रम. आणि काही शब्दांचा अर्थ आपण शोधत असतो तर आपल्याला मध्यंतरी एका आपल्या श्रोत्यांनीच हे काम दिलं होतं. युधिष्ठिर अर्थात पांडवांपैकी ज्येष्ठ, तर त्या नावाचा नेमका काय अर्थ आहे? संस्कृत शब्द आहे, युद्धामध्ये जो स्थिर असतो तो युधिष्ठिर असा, म्हणजे अविचल जो राहू शकतो, ज्याच्यात युधी युद्ध आणि स्थिर या दोन शब्दांपासून हा युधिष्ठिर असा शब्द बनलेला. आपणही कधी फारसा विचार नाही ना करत या नावांच्या मागचा. आणि आपण जर बघितलं तर त्यांचं एकूणच जे धर्मराज किंवा धर्मपुत्र म्हणून व्यक्तिमत्व दिसून येतं युधिष्ठिरांचं, आणि एकूणच सगळ्या या पांडवांमध्ये अत्यंत ज्याला आपण म्हणूया की निपक्ष किंवा स्थिर बुद्धी असलेलं व्यक्तिमत्व हे युधिष्ठिराचं आहे. त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ कळल्यानंतर आपण आपल्याला त्या व्यक्तिमत्वाशी तो अर्थ जुळताना दिसतो, बरोबर की नाही? की अविचल आणि युद्धातच नाही इतरही वेळी अत्यंत स्थिर असलेलं व्यक्तिमत्व. आणि मग आपल्याला युधिष्ठिर शोधायला सांगितलं होतं, मग सोबतच अर्जुन या नावाचाही शब्दाचा अर्थ शोधावासा वाटला. आपल्याकडे अर्जुन हा पांढऱ्या रंगाला प्रतिशब्द म्हणून वापरला जातो. याचं कारण असं आहे की अर्जुन जे हा जो वृक्ष आहे, आता अर्थात इथे हा मुद्दा वादाचा होऊ शकतो की त्या वृक्षाला नाव आधी मिळालं आहे का ह्या पात्राला, पण पांढरा रंग किंवा चंदेरी असं काही त्याच्यासाठी अर्जुन हा शब्द वापरला जातो. आणि अर्जुन वृक्षाची जर तुम्ही साल पाहिलीत, म्हणजे काल मुद्दामून म्हणून मी फोटो शोधून ती साल पाहिली, तर खरंच ती साल पांढरी असते आणि त्यावरून अर्जुन हे नाव त्या वृक्षाला आणि महाभारतातील या पात्राला मिळालं असावं असा एक अंदाज बांधलेला आहे. याच्या मागचा निश्चित ठाम असं कारण माहीत नाही, पण जर का पांढरा किंवा चंदेरी अशा अर्थाने हा शब्द असेल, त्याचा अर्थ असेल, तर अर्जुन वृक्षाची साल मात्र आपल्याला दिसते की ती पांढरट असते. फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण अगणित वेळा युधिष्ठिर आणि अर्जुन ही नावं आपण ऐकलेली असतात, पण थोडासा शब्दाचा अर्थ शोधण्याचा हा प्रयत्न निमित्त आहे कार्यक्रम वंदनचं. आपण ऐकताय तो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही.

नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

आणि नेहमीप्रमाणेच आपण वळणार आहोत एका छोट्याशा बोधकथेकडे. एकदा एक गुरु आणि त्यांचे शिष्य दोघं जंगलातनं चालले होते. चालता चालता गुरूंनी जीवनाचा अर्थ, निसर्गाशी असलेलं नातं, सगळ्या जीवातील एकात्मता याच्याबद्दल बराच वेळ आपल्या शिष्याला असं त्याचं प्रबोधन केलं. बराच वेळ ऐकल्यानंतर शिष्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाची झलक उमटली आणि तो आपल्या गुरूंकडे वळून म्हणाला, गुरुदेव, मला आत्ता खऱ्या अर्थाने समजलं, आपण सगळेच एक आहोत. गुरुजी हसले, समाधानाने मान हलवली आणि दोघं जण पुढे निघाले. पुढे थोडं अंतर कापल्यावर अचानक समोरनं एक वाघ आला. शिष्य शांतपणे वाघाकडे पाहत उभा राहिला. तो गुरूंना काही विचारण्यासाठी वळला, तर गुरु तिथे नव्हते. आणि कुठे गेले गुरुजी असं शोधत असताना थोडं वर पाहिल्यानंतर दिसलं की गुरुजी झाडावर चढून फांदीला घट्ट धरून बसलेले आहेत. शिष्य मोठ्याने त्यांना म्हणाला, गुरुदेव, मला समजत नाही आहे, आपण तर आत्ताच म्हणालात ना की आपण सगळे एकच आहोत, मग का घाबरतोय आपण? तुम्ही एक, मी एक, तो वाघही एक. गुरुजींनी वरून उत्तर दिलं, अरे हे मला फार आधी कळलेलं आहे, तुलाही आत्ताच मी समजवलेलं आहे, पण त्या वाघाला माहिती आहे का? त्याला माहिती नाही आहे, लवकर झाडावर चढ. आता दोन क्षणात गुरुजींनी सांगितलेलं सगळं तत्वज्ञान गायब झालं. यातला विनोदी भाग जरी आपण थोडासा बाजूला ठेवला तरी यातला संदेश आपल्याला बरंच काही सांगणारा आहे की आपण अनेकदा जगत असताना आध्यात्मिक सत्य समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि ते सत्य 100% आपल्या आयुष्यात आपण उतरवण्याचाही प्रयत्न करतो. पण जितकं हे आध्यात्मिक शहाणपण महत्त्वाचं असतं तितकंच व्यावहारिक शहाणपणसुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे त्या दोघांचं संतुलन जर साधता आलं नाही आपल्याला तर मग गोंधळ होऊ शकतो. हेच सांगणारी ही झेन कथा आपल्यासाठी मी घेऊन आले होते वंदन कार्यक्रमाच्या निमित्ताने. 5:54 होत आहेत त्यामुळे वंदन कार्यक्रमापुरतं आपण इथंच थांबणार आहोत. सुमधूर गीत आपल्यासोबत देणारच आहे मी. त्यानंतर ठीक 6:00 दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकूया आणि 6:05 पुन्हा भेटूया याच वाहिनीवर, FM रेनबोवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये. ऐका, ऐकवत रहा 107.1 MHz.

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ। या खेळाला आज ग्लॅमर आलंय। अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात, यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे।
1: बुद्धिबळाच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो। अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो।
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका, सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर।

0: On megahertz, musically yours.
1: Facebook ni sky, WhatsApp in life. Man more calm, itano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat. Cinema natak, bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day.
3: बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर एफ एम रेनबोवर आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवरही 107.1 MHz आपण ऐकताय कार्यक्रम रेनबो फंडे. पुन्हा एकदा आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

चंद्रशेखर गाडगीळ यांचा स्वर FM रेनबोवर. आणि आता आपण वळूया हवामान वृत्ताकडे. कुलाबा येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस. सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस. आर्द्रता 78% आणि 31.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा, आकाश ढगाळ राहील आणि काही ठिकाणी सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अपेक्षित कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, अपेक्षित किमान तापमान 27 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता सूचना, पश्चिम मध्य अरबी समुद्राचा भाग, त्याचप्रमाणे पूर्व मध्य, उत्तर आणि दक्षिण पश्चिम अरबी समुद्रीय भाग, या भागामध्ये

त्यांचा ताशी वेग हा 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सोमालिया समुद्रकिनारी भाग, ओमान आणि उत्तर गुजरात समुद्रकिनारा इथे सुद्धा वाऱ्यांचा ताशी वेग 45 ते 55 किलोमीटर ताशीपासून वाढून 65 किलोमीटर ताशी होण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये मच्छीमार बांधवांनी समुद्रात बोटी नेऊ नयेत अशी सूचना करण्यात येत आहे. ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा, सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर रेनबो फंडे.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी या घरात.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी

0: हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
0: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे 7 रंग, FM रेनबो वाहिनी

अतिशय गोड असं हे गीत सात स्वरांची कहाणी काका मला वाचवा या चित्रपटातनं आपण ऐकलं आशा भोसले आणि कोरस यांच्या स्वरात. आपल्या आसपास भरलेलं हे सगळं संगीत आणि ते संगीत प्रत्येक वेळेला वाद्यांमधनंच निर्माण होतं असंही नाही. काही वेळेला वादकाचं काम निसर्गसुद्धा करत असतो आणि त्यामुळे आपल्या आजच्या ह्या रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये आज आपण याच विषयावर बोलणारही आहोत, गाणीही ऐकणार आहोत जिथे निसर्गाने वादक म्हणून काम केलेलं आहे अशी गाणी. तुम्हाला सुद्धा निसर्गाचं हे संगीत अनेक वेळा ऐकू आलेलं असेल वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आणि त्या संगीताने निश्चितच म्हणजे अर्थात त्यासाठी आपल्याकडे तो कान हवा, अन्यथा आपल्या आजूबाजूला इतक्या सगळ्या गोष्टी घडत असतात पण आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होत असतं. काल चांगलाच संध्याकाळी मस्त पाऊस झाला आणि पाऊस झाल्याबरोबर म्हणजे अगदी घराच्या खिडक्या गच्च बंद केल्यानंतर सुद्धा आपल्या कानावर एक संगीत पडतच होतं. कुठलं बोलूया त्याबद्दल, पण ह्या निसर्ग संगीताबद्दलच आज आपण बोलणार आहोत रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये. त्यातलंच हे एक गीत आपल्यासाठी.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे।

0: उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्ट देवताभ्यो नमः कुलदेव।

संगीत ऐकलं वगैरे, आपण त्याला रातकिड्यांची किरकिर असं म्हणतो. आता खरं बघायला गेलं तर आपल्याला ते वाटतं की ते छान गाणी वगैरे म्हणतायत रातकिडे, हां, पण ते गाणं नसतं तर हा नर रातकिडा मादीला आकर्षित करण्यासाठी एक संदेश देत असतो. आणि त्यांचा हा जो आवाज तयार होतो, हां, तो कसा होतो, म्हणजे विशेष करून क्रिकेट्स किंवा कॅडिटिट्स नावाचा जो रातकिडा आहे त्यांचा आवाज कसा तयार होतो, तर पंख एकमेकांवर ते घासतात आणि त्यातनं आवाज निर्माण होतो. आणि आपल्याला वाटतं की रातकिडे गात आहेत बीत आहेत, तर ते अजिबात गात वगैरे नसतात, त्यांचे पंख घासून तो आवाज निर्माण होत असतो. स्ट्रिड्युलेशन असं म्हणतात त्या पंख घासण्याच्या आणि आवाज निर्माण करण्याच्या प्रक्रियेला. बरं, काही कीटक असे असतात की त्यांच्या आवाजावरनं तापमानाचा अंदाज लावता येतो. काही कीटक तापमान वाढलं की अधिक वेगाने आवाज करतात आणि काही कीटक थंडी वाढली की त्यांचा आवाज कमी होतो. सगळ्यात गंमत अशी आहे की प्रत्येक कीटकाची जी प्रजाती असते तिचा आवाज, तिचा ताल आणि तिची लय ही पूर्णपणे वेगळी असते. बरं, मग असा प्रश्न आपल्याला पडूच शकतो ना की हे मग रातकिडा असं आपण म्हणतो ना, म्हणजे रात्रीच्याच वेळी तो आवाज आपल्याला येतो, मग दिवसा कुठे असतात हे? तर ते दिवसाही असतात, पण रात्रीच्या वेळेला ते जास्त सक्रिय होतात, कारण रात्री एकतर वातावरण थंड असतं, दुसरी गोष्ट की शिकारी कमी असतात, कमी सक्रिय असतात. म्हणजे दिवसा जर का ते असे गायला बिला लागलेत, गायला म्हणजे आवाज करायला लागलेत रातकिडे, तर त्यांना पटकन कोणाचं तरी ते भक्ष्य होऊ शकतात. पण रात्रीच्या वेळेला कमी सक्रिय शिकारी असल्यामुळे त्यांना अशा पद्धतीने रात्री आवाज करणं परवडतं असंच म्हणू शकतो आपण. जर एखाद्या परिसरात भरपूर रातकिडे ऐकू येत असतील, हे ऐकल्यानंतर तर फारच, म्हणजे वाचल्यावर फार बरं वाटलं, कारण काल रात्री म्हणजे असं होत होतं की आता इथं यायचं आहे, मग आपण काय कशावर बोलायचं आहे ह्याचा विचार करत असताना असं बॅकग्राऊंड म्युझिक वाजावं चित्रपटातलं, तशी त्या रातकिड्यांची अक्षरशः सगळी मस्तपैकी संगीत जुगलबंदी सुरू होती. आणि तेव्हा वैताग आला की काय, किती आवाज येतोय, हा किती आवाज येतोय. पण आता हे वाचल्यावर इतकं बरं वाटलं की तुमच्या परिसरात जर भरपूर रातकिडे ऐकू येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमचा परिसर हा निरोगी आणि जैव वैविध्याने समृद्ध असल्याचं ते लक्षण असतं. त्यामुळे रातकिड्यांच्या गाण्यासाठी अजिबात किरकिर आपण करायची नाही, त्यांना करून दे किरकिर. पर सगळेच रातकिडे आवाज करत नाहीत, काही जण पूर्ण शांत असतात, म्हणजे उदाहरणार्थ काजवे. काजवे प्रकाश निर्माण करतात, पण क्रिकेट्स जे आहेत कीटक त्यांच्यासारखा ते आवाज अजिबातच करत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या रातकिड्यांवर अनेक जण उपजीविका करत असतात, म्हणजे पक्षी असतील, बेडूक आहेत, सरडे आहेत, वटवाघळे आहेत, त्यामुळे रातकिड्यांचं तिथे असणं हे परिसंस्थेसाठी, निसर्ग परिसंस्थेसाठी सुद्धा खूप मजा असू शकते ती. आणि ह्यात पुन्हा कसं आहे की पावसाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला एकाच वेळी तो आवाज येत असेल आणि जर एकाच वेळेला वेगवेगळ्या प्रजाती जर त्यांचं आवाज करत असतील तर एक वेगळा ऑर्केस्ट्रा तयार झालेला आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो, नाही का? कारण इकडनं वेगळा आवाज येतोय, तिकडनं वेगळा येतोय आवाज. तर असं हे रातकिड्यांचं संगीत जे आहे पावसामध्ये आपल्याला विशेष ऐकायला येतं, त्यामुळे त्याच्याबद्दल आपण बोललो. गाणं मी तुमच्यासाठी एक छानसं बालगीतच आणलेलं आहे, क्षमा खळे यांच्या स्वरातलं, मंगेश पाडगावकर यांची रचना असलेलं हे गीत आपल्यासाठी.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
2: नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोटीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM Rainbow

अनिरुद्ध अभ्यंकर यांनी हे गाणं आपल्याला सुचवलं. प्रकाश खरे यांनी आपल्याला म्हणजे आपण निसर्गातल्या संगीताबद्दल विचारलेलं आहे, तर त्यांनी पाऊस पडून गेल्यानंतर गळणाऱ्या पागोळ्या आणि पानांवर पाण्याची टपटप यातल्या निसर्ग संगीताबद्दल सांगितलं आहे. आणि एखाद्या पावसाळी सारणीची खळखळ, अगदी खरंय नाही का? पावसाळ्यामध्ये खास करून काही अशा उड्या घेत येणारा एखादा निर्झर असतो आणि मग त्यातनं जे संगीत निर्माण होतं, गिरिशिखरे वनमालाही दरी दरी घुमवत येई, कड्यांवरुनी घेऊन उड्या खेळ लता वलई फुगड्या, घे लोळण खडकावरती फिर गर गर अंगा भवती, जा हळूहळू वळसे घेत लपत छपत हिरवाळीत, पाचूंची हिरवी राने झुलवगडे झुळझुळ गाणे, वसंत मंडप वनराई आंब्याची पुढती येई, श्रमलासी खेळून खेळ निज सुखे क्षणभर बाळ, ही पुढची पिवळी शेते सळसळती गाती गीते, झोप कुठूनी तुला तरी हास लाडक्या नाच करी, बाल झरा तू बालगुणी बाल्यची रे भरसी भुवनी. आणि मग पुढे बालकवी आपल्याला म्हणतात की पर्वत हा ही दरी दरी तव गीते भरली सारी, गाण्याने भरली राने वर खाली गाणे गाणे, गीतमय स्थिरचर झाले गीतमय ब्रह्मांड डुले, व्यक्त तसे अव्यक्त हिते तव गीते डुलते झुलते, मुरलीच्या काढीत ताना वृंदावनी खेळे काना, धुंद करुनी तो नाद गुणे जडताही हसवी गाणे, दिव्यतयाच्या वेणूपरी तुही निर्झरा नवलपरी, गाऊनी हे झुळझुळ गान विश्वाचे हरिसी भान, गोपी तुझ्या हिरव्या वेली रास खेळती भवताली, तुझ्या वेणूचा सूर तरी चराचरावर राज्य करी. आणि मग शेवटी काय मागतात कवी? शिकवी रे शिकवी माते दिव्य तुझी असली गीते, फुलवेली लहरी असल्या मम हृदयी उसळोत खुल्या, वृत्तीलता ठाई ठाई विकसू दे सौंदर्याही, प्रेम झरी काव्य स्फूर्ती ती आत्म्य ज्योती चित्ती, प्रकटवुनी चौदा भुवनी दिव्य तिचे पसरी पाणी. आणि शेवटी मग ते सांगत आहेत आपल्याला की आणि जसे सगळे रान गाते तव मंजुळ गान, तेवी सृष्टीची सतारही गाईल मम गाणी काही. बालकवींनी निर्झराचं केलेलं हे जे वर्णन आहे आणि त्या निर्झराच्या संगीताबद्दल, म्हणजे त्याचं त्याने तयार केलेलं गाणं, कारण तो असा कुठून तरी डोंगरातनं तयार होतो, पावसाळ्यापुरतं त्याचं अस्तित्व असू शकतं, पण त्या तेवढ्या काळात सुद्धा तो आपल्या कानांना तृप्त करून जातो. तुम्ही कधी अनुभवलंय का हो हे असं? म्हणजे आपण अशा कुठल्या तरी जंगलातल्या एखाद्या पायवाटेवरनं चालतोय, आपल्याला एकटेपणाचा कंटाळा येतोय किंवा एकटे

पणा खायला उठतोय आणि अशा वेळेला हा असा डोंगर दऱ्यातनं दरी दरी घुमवत येई निर्झर त्याच्या केवळ आवाजाने आपल्याला साथ सोबत करतोय. काय विलक्षण शांत आणि सुंदर अनुभव तो असू शकतो, आपण अनुभवला असेल तर नक्की आम्हाला सांगा. यानंतर हे गाणं आपल्यासाठी.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच

0: पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेकडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेकडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
3: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा.
4: आणि आपल्या अनेक श्रोत्यांनी आपल्याला ह्या निसर्ग संगीताबद्दल कळवलेलं आहे. दीपा पालकर म्हणतायत की मेघांचा गडगडाट, मारी ढोलकी वरथाप आणि त्याच्यानंतर त्याला वीज कशी पेटीवर साथ देते त्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. संदीप कडवे यांनीच आपल्याला ह्या छुन्नक छुन्नक टाळ वाजवी पाटामधलं पाणी त्याच्याबद्दल कळवलं होतं. प्रमोद शेंडे यांनी पक्ष्यांचे आवाज त्यांनी स्वतः रेकॉर्ड केले होते, ते सुद्धा एक आपल्या प्रकारे संगीतच आहे. जयंत बर्वे आणि वैष्णवी खुटले यांनी किड्यांचा ऑर्केस्ट्रा त्यांना कसा अनुभवता येतो. समृद्ध आहोत आपण जर खूप सारे रातकिडे आवाज करत असतील आसपास तर. आपल्याला विनय जोग यांनी वारागाई गाणे या गाण्याची आठवण करून दिली आहे. रवींद्र कुडाळकर यांनी पक्ष्यांचा किलबिलाट आणि पानांची सळसळ त्यातनं निर्माण होणारं संगीत त्याबद्दल सांगितलेलं आहे. अक्षय खाडे यांनी कोसळणाऱ्या धबधब्यांमधलं संगीत त्याबद्दल आपल्याला कळवलेलं आहे. पण खरंच ही पानांची सळसळ आपल्याला शहरामध्ये राहताना ही एवढी सळसळ आणि ते संगीत ऐकायला वेळच नसतो. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपलाच कोलाहल माणसांचा एवढा असतो की निसर्ग त्याचं संगीत अविरत ऐकवत असतो, आपल्याला ते ऐकता येत नाही. पण जेव्हा कुठंतरी शहराच्या बाहेर आपण जातो आणि जर अशी छान आपल्या कमरेपर्यंत वाढलेली जर गवत असेल आपल्या कमरेपर्यंत वाढलेलं, तर त्याची सळसळ जेव्हा आपण ऐकतो तेव्हा खरंच त्याच्यामध्ये एक अशा पद्धतीचा छान लहरींचा नाद ऐकू आल्याशिवाय राहत नाही. आणि त्याशिवाय आपल्या वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये पानं ज्या पद्धतीने, म्हणजे जोराचा वारा आला की वारा आणि पानं यांचं जे काही कॉम्बिनेशन असतं त्यातनं जे संगीत ऐकू येतं ते तर लाजवाब. संदीप खरे यांच्याच लेखणीतनं झरलेलं आणि त्यांच्याच आवाजातलं हे गीत आपल्याला त्याचीच आठवण करून देणार आहे.

कुणी नाहीस तरी येथे कशी वाजती पैंजणे, कुणी नाही तरी येथे कशी वाजती पैंजणे, अशी चांदण चाहूल पुण्या पाऊलांचे देणे, अशी चांदण चाहूल पुण्या पाऊलांचे देणे।

निसर्गाचं संगीत आज आपण ऐकत आहोत. रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये अनेक विविध पद्धतीने, म्हणजे ज्यावेळेला ढगांचा गडगडाट होतो त्यावेळेला सुद्धा जर बघितलं तर एक रौद्र संगीतच ते असतं. सुवर्णा कुलकर्णी यांनी सांगितलंय की रातकिडे घाबरवतात, जर विशेष करून आजूबाजूला कोणीच नसेल आणि जर का पूर्णपणे आपण जंगलात वगैरे असू तर त्या आवाज अंगावर येतो. आपल्याला जयंत जोशी यांनी सांगितलंय की पत्र्यावर पावसाचा जो ताडताड ताडताड आवाज येतो त्याच्यातने ताशा वाजवतोय पाऊस असं वाटायला लागतं. विजय देवरे म्हणतात पावागड बडोदा इथं ते गेले होते, त्यावेळेला जे पाण्याचं संगीत आणि सुसाट्याच्या वाऱ्याचं संगीत ऐकलं होतं ते आजही त्यांच्या कानात आहे. कीर्तिकुमार वर्तक यांनी पक्ष्यांच्या किलबिलाटाचं संगीत सांगितलंय. पूनम सोईतकर यांनी सुद्धा पक्ष्यांचा कल्ला. आपल्याला आपण खरंच किती भाग्यवान असू जर आपल्याला सकाळ सकाळ पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येत असेल तर. म्हणजे मोबाईलमध्ये आपण अलार्म लावणं हा एक वेगळा भाग आहे, पण जर कावळे ओरडायला लागतात, इतर पाखरं त्यांचा किलबिलाट सुरू करतात, तर आजही आपल्या आसपास तितकं छान जैव वैविध्य टिकून आहे याच्याबद्दल आभार मानायला हवेत. सुवर्णा कुलकर्णी यांनी आपल्याला रातकिड्यांबद्दल सांगितलं. बरं, यात सुद्धा गंमत अशी आहे ना की आपण ज्यांना अगदी निसर्गातले अगदी गायक वगैरे म्हणतो त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कोकिळ. हां, तर तो नर कोकिळ मादीला आकर्षित करण्यासाठी वगैरे वगैरे ते सगळंच आपल्याला त्याचं संगीत माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे एका काळानंतर किंवा एका विशिष्ट वेळेनंतर ज्यावेळेला तो कोकिळ असा आर्त ओरडायला लागतो तेव्हा त्याचं ते ओरडणं सुद्धा, म्हणजे ते संगीत किंवा भूलोकीच्या गंधर्वातू वगैरे हे सगळं बाजूला जातं आणि नंतर त्याचं ते कोकिळ गान हे सुद्धा अंगावर येतं. काही वेळेला बघितलंय का तुम्ही, कधी अनुभवलंय का की तो खूप आर्त ज्यावेळेला ओरडतो किंवा साद घालतो त्यावेळेला तो थोडासा त्रास होऊ शकतो आपल्याला.

बरं, यानंतर बऱ्याच जणांनी ज्या गाण्याची फरमाईश केली आहे ते गाणं यानंतर मी ऐकवणार आहे, लता दिदींच्या स्वरातलं वारा गाई गाणे. बरं, यात एक संगीत राहिलं, आपल्याला त्याच्याबद्दल कोणीच सांगितलं नाही, आपल्या समुद्राच्या लाटांचं संगीत. त्यात सुद्धा एक खूप सुंदर नाद आहे. काहीच दिवसांमध्ये आपल्या एक आपल्याला खूप सुंदर सरप्राईज असणार आहे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचं, आणि त्या दरम्यान अवश्य ऐका ती मुलाखत. आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे आपल्या निसर्गातल्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे डोंगरांचे कडे, तर जिथे डोंगर कडे आहेत तिथे विशिष्ट पद्धतीचं लोकसंगीत तयार होतं, जिथे पाण्याच्या म्हणजे समुद्राच्या लाटा आहेत गोव्यासारखा भाग तिथे विशिष्ट पद्धतीचं लोकसंगीत तयार होतं. कुणी सांगितलं आहे हे थोडंसं गुलदस्त्यात ठेवते, पण ती मुलाखत नक्की ऐका तुम्ही. बरं, यानंतर गाणं लता दिदींच्या स्वरातलं आपल्यासाठी. आज निसर्ग संगीतात रमलो आहोत आपण.

आणि खूप सारे मेसेजेस. अपर्णा माळीहल्ली यांनी उदयपूरला सहेली गार्डनमध्ये ऐकलेलं पाण्याचं संगीत, अरविंद बाळेकुंद्री यांनी बेळगावला अनुभवलेलं निसर्ग संगीत, प्रवीण बहाडकर म्हणतायत नारळाच्या झावळ्या आणि लाटांची गाज, त्याचं एक सुंदर संगीत असतं, बेडकाच्या गाण्याचं संगीत. रंजना देशपांडे यांनी गोव्याला हॉटेल बाहेरच्या समुद्राच्या बाजूने येणारी गाज, अविरत संगीत. सुनंदा पाटील यांनी धबधब्यांच्या आवाजाचं संगीत. श्रीकृष्ण भोगले यांनी सांगितलं कौलावरून पडणारं पाणी जर का खाली बादली ठेवली तर बादली स्टीलची असेल तर वेगळं संगीत ऐकू येतं, प्लास्टिकची बादली असेल तर वेगळं संगीत ऐकू येतं. अगदी खरं आहे. विवेक नेवाळकर यांनी सांगितलंय कोंडुऱ्याबद्दल. कोंडुऱ्यामध्ये तिन्ही बाजूला डोंगराची पोकळी आणि आत घुसलेला समुद्र, तर त्याच्यामुळे त्या निसर्गाच्या चमत्कारामुळे एक गाज ऐकू येते, ते गुज ऐकू येतं, तो म्हणजे कोंडुरा. आपण जर कोंडुरा हा चित्रपट पाहिला असेल तर त्या चित्रपटामध्ये तो आवाज इतका सुंदर त्यांनी कॅप्चर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला बरेच सारे मेसेजेस आहेत, त्या मेसेजेसमध्ये सटासटा येणाऱ्या गारांचं संगीत आणि वाऱ्याची वावटळ याबद्दल उर्मिला निचुरे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हिंदवी श्रोत्री यांनी उल्लेख ज्या संगीताचा केलेला आहे त्याच संगीतावर आपण थांबणार आहोत, तो म्हणजे भुंग्याचा भृंगारव, त्याचंही एक आपलं संगीत आहे आणि त्या या गीतामध्ये त्याचा किती चपखल वापर झालेला आहे. याचबरोबर आपण थांबतो आहोत रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये. 7:10 आपण प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया, पुणे केंद्राहून प्रसारित होणारं, आणि 7:20 पुन्हा भेटूया रेनबो फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात याच वाहिनीवर FM रेनबो.

आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुणे शिरूर तळेगाव चाकण शिक्रापूर आणि हडपसर यवत या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन। स्काय रूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी उड्डाण। 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठीत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा सन्मान। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन। आता सविस्तर बातम्या। पुणे शहर आणि परिसरातली वाढती वाहतूक कोंडी कमी करून भविष्यातली वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुमारे 50,000 कोटी रुपयांचे

0: महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात केली. पुणे शिरूर, हडपसर यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या तीन उन्नत महामार्गांचं भूमिपूजन काल गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,
1: यामध्ये 53.40 किलोमीटर पुणे शिरूर हा 7,515 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. हडपसर यावत हा 31.65 किलोमीटर हा 5,265 करोडचा आहे. आणि तळेगाव चाकण शिक्रापूर हा 53.20 किलोमीटर 4,000 कोटी रुपयाचा आहे. आणि म्हणून या तिन्ही प्रकल्पाचं आज या ठिकाणी लगेच कामाला सुरुवात होते आहे. यामुळे निश्चितपणे चांगल्या क्वालिटीचं उत्तम काम होणार आहे.
0: पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक क्षमता केंद्रांचं प्रमुख केंद्र बनत आहे. 2030 पर्यंत पुणे हे देशातलं अत्यंत आधुनिक शहर आणि प्रमुख विकास केंद्र म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांबाबत बोलताना ते म्हणाले,
2: पहिले असे हे तीन प्रकल्प आहेत की ज्यातल्या एका प्रकल्पामध्ये आपल्याला 500 कोटी, दुसऱ्या प्रकल्पामध्ये 300 कोटी आणि तिसऱ्या प्रकल्पामध्ये 150 कोटी रुपये हे सरकारला प्राप्त होणार आहेत. आणि बीओटीतनं ही कामं या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. अशा प्रकारचं एक अतिशय इनोव्हेटिव्ह हे मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे.
0: हे तीन मार्ग पुण्याच्या विकासाला नवीन गती देणारे ठरतील असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. खासगीरित्या विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं म्हणजेच विक्रम वनचं काल आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. काल दुपारी 12:05 हे रॉकेट अंतराळाच्या दिशेनं झेपावलं. या महत्वपूर्ण टप्प्यामुळे खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती संपूर्णपणे स्वदेशी असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवण्यात आलं आहे. स्कायरूट एरोस्पेस या हैदराबादमधील कंपनीनं हा प्रक्षेपक विकसित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी या कामगिरीबद्दल स्कायरूटचं अभिनंदन केलं आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. या चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला आहे. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. अभिजित दळवी दिग्दर्शित हमसफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात या 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकासनिधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जालना जिल्ह्यातल्या शेवगळ तांडा परिसरात काल झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं शेतातली लहान पिकं पाण्याखाली गेली. जिल्ह्यातल्या अनेक भागात मात्र अजूनही पावसानं ओढ दिली आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
3: जालना जिल्ह्यात यंदा जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यामुळे खरीप पेरण्या लांबल्या. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप

0: पेरणी आणि कपाशी लागवडीला सुरुवात केली. जिल्ह्यात खरीपाचे एकूण प्रस्तावित क्षेत्र 651,173 हेक्टर असून आजपर्यंत 497,937 हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पेरणीनंतर गेल्या 2 आठवड्यांपासून पुन्हा पावसाने ओढ दिल्यामुळे नव्याने उगवलेली पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. येत्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास अनेक भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब म्हस्के, जालना.
1: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधी विचारांचे समर्थक डॉ कुमार सप्तर्षी यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव उद्या सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सप्तर्षी यांचा जन्म 21 ऑगस्ट 1941 रोजी झाला. त्यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. आणीबाणीच्या काळात 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगरचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सप्तर्षी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज्यातील विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. राज्यात खरीप हंगामाच्या प्रारंभी बियाणांच्या उगवणीबाबत मोठ्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनानं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची पुनर्रचना केली आहे. नव्या समितीनं तक्रार मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत शेतात प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल अंतिम करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत 3rd स्थानासाठी झालेल्या रोमांचक सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्यपदक पटकावलं. अंतिम सामना आज स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मर्यादित षटकांचा 3रा आणि अंतिम सामना आज इंग्लंडमधल्या लॉर्ड्स इथं खेळला जाणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहेत. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होणार आहे. भारताच्या पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. चीनच्या चेन युफेईनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली, त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. आज अंतिम लढतीत सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. राज्याच्या विविध भागात काल पावसानं हजेरी लावली. पुणे, सांगली, गडचिरोलीत काल पाऊस पडला. हवामान. कोकण आणि विदर्भात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे शिरूर, तळेगाव, चाकण शिक्रापूर आणि हडपसर यवत या 3 उन्नत मार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन. स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी उड्डाण. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठीत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा सन्मान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: What's up in life? Man more calm. Ethan no aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Musical saat. Real life baat. Cinema natak. Bhatkar dikhaas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
4: प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: FM रेनबो 107.1 MHz। आणि आज पुन्हा एकदा रविवार, त्यामुळे मस्तपैकी नाश्ता वगैरे जोरदार आणि छान काहीतरी खास भेट वगैरे ते तर असणारच आहे। पण तुमच्यापैकी अशी किती मंडळी आहेत की रविवारचा एक खास नाश्ता जर सोडला तर रोज एका बिस्किटावर अवलंबून असतात, आणि ते आपल्या सगळ्यांचं आवडतं असं, आणि फक्त भारतात नाही जगभरात आवडतं असलेलं एक बिस्किट, मारी। तुम्ही म्हणाल काय ग, काय चव असते त्या बिस्किटाला, ते तर आजारी लोकांचं बिस्किट आहे। पण मला असं वाटतं की मॅच्युरिटीची जर आपण संकल्पना मानत असू तर लहान वयात आपल्याला सगळी ती क्रीमं लावलेली आणि वगैरे तसली बिस्किटं आवडत असतात, आणि मोठं झाल्यानंतर मग मात्र मारीचं महत्त्व आपल्याला उलगडायला लागतं। तर ही जी मारी बिस्किट्स आहेत त्याची गोष्ट सांगू का तुम्हाला? तुम्ही म्हणाल की सांगणार तर आहेसच, मग विचारण्याचं वगैरे उगाचच कशाला, तर सांगतेच। पिक फ्रिन्स लंडनमध्ये राहणारा एक बेकर होता, आणि त्याच्या बेकरीत वेगवेगळी बिस्किट्स जी बनायची ती लंडनकरांच्या नाश्त्याचा रोजचा भाग होती। हां, तर अशा काळात 1874 साली रशियाची राजकन्या ग्रँड डचेस मारिया अलेक्झांड्रोव्हना, एका दमात वाचलंय मी हे, ग्रँड डचेस मारिया अलेक्झांड्रोव्हना हिचा विवाह ड्यूक ऑफ एडिनबरा यांच्याशी झाला। आणि मग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ना की ब्रिटिश मंडळींसाठी राजा आणि राणी यांचं महत्त्व किती आहे। तर हा जो राजेशाही विवाह सोहळा होता त्याचा आनंद आपापल्या परीने व्यक्त करण्यासाठी हा जो पिक फ्रिन्स होता ना, त्याने आपल्या बेकरीत काही बिस्किट्स बनवली आणि राणी मारियाच्या सन्मानार्थ त्या बिस्किटांना असं नक्षीदार सजवत त्याने नाव दिलं मारी। अगदी आज म्हणजे ब्रँड प्रचंड वेगवेगळे जगभरात उपलब्ध आहेत, पण ही जी मारी बिस्किट्स आहेत त्या ठिपक्यांची ती नक्षी आणि त्यावर कोरलेलं मारी हे नाव, हे आज जगभरात आपल्याला सगळीकडे समान आढळतं। आणि मग लंडनमध्ये जन्माला आलेलं हे बिस्किट नंतर युरोपभर लोकप्रिय झालं, विशेष करून सिव्हिल वॉर नंतर स्पेन आणि पोर्तुगाल देशात याचा खप हा विलक्षण होता। त्याचं कारण तिथं अफाट असं गव्हाचं पीक आलं होतं, त्यामुळे बिस्किटांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली आणि चक्क त्या काळात अतिशय सामान्य वाटणाऱ्या या बिस्किटाने देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला। काय आहे या बिस्किटमध्ये? खरं तर काहीच नाही आहे, गव्हाचं पीठ, साखर आणि खाद्यतेल। पण तरी सुद्धा जगभरामध्ये हे बिस्किट खाल्लं जातं नाश्त्याला, आणि व्हॅनिला या फ्लेवरमध्येच ते शक्यतो उपलब्ध असलेलं दिसतं। म्हणजे आपल्याकडे नंतर आता आलेले आहेत ऑरेंज बिरेंज फ्लेवर, पण जर ओरिजिनल मारी असेल तर ती ओरेंज ओरिजिनल मारी आणि तिचा तो व्हॅनिला स्वाद, कुणीच काही त्याच्यात वेगळं करू शकत नाही। आणि खूप जगभरात छान छान नावं आहेत, म्हणजे आपण तिला मारी म्हणतो, काही ठिकाणी तिला मारी बॉन म्हणतात, काही ठिकाणी तिला मारी असं म्हणतात, नाव कोणतंही असून दे, पण मारीचा स्वाद इथून तिथून अगदी सारखाच। सुरुवातीला लहान वयात आपल्याला मारी अजिबात आवडत नाही, मला नको, कशाला ती, आजारी असल्यासारखं वाटतं। पण जसे जसे पुढे जातो तसं आपल्याला कळतं की आपल्या हेल्थसाठी, आपल्या आरोग्यासाठी मारीच छान आहे। तर चाय बिस्कुट काही फक्त भारतीयांची मक्तेदारी नाही आहे, अनेक देशात चहात बुडवून खायला काहीतरी लागतं, तर त्या बुडवून खाण्याच्या बिस्किट्समध्ये मारीचा नंबर हा खूप वरचा आहे। अशी ही आपल्या लाडक्या मारीची सफळ संपूर्ण कहाणी। नावात एका राणीचा इतिहास आहे, राणीचा इतिहास आहे, राजेशाही, पण सर्वसामान्यांना आवडणारा साधेपणा, खूप कमाल कॉम्बिनेशन आहे ना, नावात राणी पण खाण्यात साधेपणा। तर अशा ह्या आपल्या बिचाऱ्या उपेक्षित असलेल्या पण तरीसुद्धा सर्वाधिक खाल्ल्या जाणाऱ्या लाडक्या मारीबद्दल सांगावंसं वाटलं। निमित्त आहे कार्यक्रम रेनबो फंडेचं, एक छोटासा विराम घेऊया आणि त्यानंतर एक मस्त गाणं तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे याच वाहिनीवर FM रेनबोवर।
2: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

कवी अनिल यांची ही रचना आपण ऐकलीत अजय गोगावले यांच्या स्वरात. आणि आजचा दिवस 19 जुलै, आजचा दिवस जोडला गेला आहे खूप दोन मोठ्या व्यक्तिमत्वांशी. त्यातलं एक म्हणजे ज्यांना आपण आद्य क्रांतिकारक असं म्हणू शकतो किंवा ज्यांनी क्रांतीची ज्योती भारतीयांच्या मनात निर्माण केली असे मंगल पांडे, त्यांचा आज आहे जन्मदिवस. आणि सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचाही आज जन्मदिवस आहे. अत्यंत प्रगल्भ अशा घरामध्ये त्यांचा जन्म झाला. वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे गणिती होते, तर मातोश्री सुमती संस्कृत शिकलेल्या होत्या आणि त्यांचे स्वतःचे मामासुद्धा गणिती होते. या सगळ्या वातावरणामध्ये अतिशय विद्वत्तेचा सुंदर वारसा लाभल्यानंतर त्याचा उचित फायदा करून घेत अतिशय उत्तम शिक्षण जयंत नारळीकर यांनी प्राप्त केलं. आणि त्यानंतर म्हणजे सगळ्यात आधी, सर्वात आधी त्यांच्याकडे लक्ष जे वेधलं गेलं नारळीकरांकडे, त्याचं कारण म्हणजे त्यांचं जे संशोधन विश्वरचनाशास्त्राशी निगडीत आहे की या विश्वाची निर्मिती एका महास्फोटातनं झाली असं मानलं जातं. आणि हा सिद्धांत बहुसंख्य शास्त्रज्ञ मान्य करतात, पण हॉयल आणि नारळीकर यांनी 1964 एक वेगळाच सिद्धांत मांडला आणि या कल्पनेला त्यांनी हादरा दिला. त्यामुळे अचानक नारळीकर प्रकाशझोतात आले आणि त्यांना जागतिक कीर्ती प्राप्त झाली. अनेक शोधनिबंध त्यांनी लिहिले, 367 शोधनिबंध लिहिलेले आहेत विविध संशोधन नियतकालिकांमधनं, ते प्रसिद्ध झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या त्यांच्या शास्त्रज्ञ म्हणून असलेल्या कार्याबद्दल तर विलक्षण आदर आहे, आपल्याला अभिमान आहे. पण त्यांच्याबद्दल जाणवणारं एक खास वैशिष्ट्य असं ना की साधारणपणे शास्त्रज्ञ मंडळी थोडीशी आपल्याच कोशात गुरफटलेली असतात किंवा जनसामान्यांपासून थोडीशी लांब असतात. पण नारळीकर याला सन्माननीय अपवाद असं आपण म्हणू शकतो, कारण तुम्हाला आठवत असेल मुंबई दूरदर्शनवरनं आकाशाशी जडले नाते ही मालिका जी प्रसारित करण्यात आली होती, किंवा पुढे दूरदर्शनवरनं ब्रह्मांड नावाची हिंदी मालिका, तर त्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमधनं विज्ञान प्रसारासाठी इतकं लेखन केलेलं आहे आणि अशा लेखांची संख्या 1134 इतकी आहे. आणि बरं, हे सगळं लेखन अतिशय सोप्या भाषेमध्ये आहे. हा त्यांनी घेतलेला पुढाकार मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे, किंवा त्यांची त्यांच्या विज्ञान कथा तर हा प्रकारही त्यांनी इतक्या कौशल्याने हाताळला, लोकप्रिय केला की त्यांची पुस्तकं बंगाली, तेलुगू, कन्नड, हिंदी, मल्याळम, गुजराती कितीतरी भारतीय भाषांमध्ये, आणि इतकंच नाही तर ग्रीक, इटालियन, रशियन, पोलिश, जपानी, फ्रेंच, स्पॅनिश, चिनी या परदेशी भाषांमध्ये सुद्धा भाषांतरित झालेली आहेत. तर त्यामुळे इतकं असामान्य असं व्यक्तिमत्व, आणि त्यामुळेच विविध पुरस्कारांनी गौरवित त्यांना करण्यात आलं. पण त्याहीपेक्षा सर्वसामान्यांच्या मनामध्ये विज्ञान पोहोचवणं, खगोलशास्त्र पोहोचवणं हे त्यांचं कार्य खूपच महत्त्वाचं, आणि त्यामुळे ते नेहमीच आपल्या आठवात राहील. आपण ऐकत आहात FM रेनबो प्रसारण सेवा 107.1 MHz.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 10वा भाग.
1: 14 एप्रिल 1944 मुंबई बंदरात उभ्या असलेल्या SS फोर्ट स्टायकिन या जहाजावर महाभयानक स्फोट झाला. या स्फोटामुळे गोदीच्या परिसरात असलेल्या लाकडाच्या आणि कोळशाच्या वखारींनी पेट घेतला. रेल्वे वाहतूक बंद पडली. ट्रामच्या तारा तुटून ट्राम वाहतूकही बंद पडली. मुंबईतला पाणी पुरवठा विस्कळीत झाला. गोदीच्या परिसरातली स्फोटामुळे मोडकळीला आलेली अनेक गोदामं रिकामी करण्याच्या कामासाठी लष्कराची अख्खी पलटण झुंपली. काळबा देवी, मस्जिद, मोहम्मद अली मार्ग इत्यादी ठिकाणी असलेल्या इमारतीतील व्यापाऱ्यांची कार्यालय जमीनदोस्त झाली. त्यात असलेल्या त्यांच्या हिशोबांच्या चोपड्या, रोकड, सोनं नाणं यांची जपणूक करणं आणि ज्याची त्याची ओळख पटवून देणं हे फारच मोठं काम होतं. पोलिसांनी हे काम पेललं. हे काम पुढचे अनेक दिवस सुरू होतं. मस्जिद इथल्या बरोडा स्ट्रीट, आत्ताचा केन पाटील रोड, या स्ट्रीटवरच्या एका इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे 800 लहान मोठे हिरे सापडले. त्यातला एक हिरा सुमारे 10,000 रुपये किमतीचा होता. 1944 सालचे 10,000 रुपये. ह्या हिऱ्यांचे मालक देवजी रतनसी असल्याचं शोधून काढून ते हिरे त्यांच्या सुपूर्द करण्यात आले. एका इमारतीच्या ढिगाऱ्यात 55,000 रुपयांच्या नोटा सापडल्या. त्याही ज्याच्या होत्या त्याची ओळख पटवून त्याला परत देण्यात आले. इमारतींना लागलेल्या आगीत किती रुपये भस्मसात झाले याचा कधीच पत्ता लागू शकला नाही. अनेक अर्धवट जळलेल्या नोटा व्यापारी भागात पसरलेल्या दिसून येत होत्या. ह्या स्फोटामुळे शहरात लागलेल्या आगींमध्ये सुमारे 55,000 टन अन्नधान्य स्वाहा झालं. लोकांवर उपासमारीची पाळी आली.
2: स्फोटामुळे कोसळलेल्या इमारतीत ते ढिगारे हलवून ती जागा मोकळी करण्याचं काम म्युनिसिपॅलिटीचे सिटी इंजिनियर मोडक यांच्या देखरेखीखाली चालू होतं. अर्धवट कोसळलेल्या इमारती पाडण्याचं काम सुरू झालं होतं. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांच्या आवाजांमुळे मुंबईकर घाबरेघुबरे होत होते. त्यातच बोटीत झालेल्या स्फोटानंतर न उडालेले बॉम्ब्स आणि बंदुकीच्या गोळ्याही सर्वत्र पसरल्या होत्या. अर्धवट पडलेल्या इमारती पाडताना त्यांच्या दगडविटाही काही बॉम्ब्सवर पडून स्फोट होत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळेही घबराट पसरली होती. अशा स्फोटांचे आवाज आले तरी घाबरू नका असं आवाहन म्युनिसिपाल्टीला करावं लागत होतं. पडलेल्या घरांचा राडारोडा वरळीला रेसकोर्सच्या परिसरात नेऊन टाकण्यात आला होता. पडझड झालेल्या इमारतीतले भाडेकरू अक्षरशः रस्त्यावर आले होते. अनेक लोक बेघर झाले होते आणि अनेक बालक अनाथ.
1: यात नेहमीप्रमाणे संकटात संधी शोधणारे लोकही आपले हात धुवून घेत होते. कोसळलेल्या घरातून चीज वस्तू, पैसे चोरण्याचं प्रमाण वाढलं होतं. पोलिसांना आता एक नवीनच काम लागलं होतं. विमा कंपन्यांनी भरपाई देताना नेहमीप्रमाणे हात वर केलेले होतेच.
2: पुढचे 3 दिवस व्हिक्टोरिया गोदीतली आग विझवण्याचं काम अविरत सुरू होतं. गोदीतल्या जवळपास सर्वच इमारती नष्ट झाल्या होत्या. ह्या स्फोटामुळे अदमासे 2 कोटी पाऊंडाची मालमत्ता नष्ट झाली असावी असा अंदाज लावला गेला. माणसं किती मेली त्याचा कोणताही नक्की आकडा उपलब्ध नाही. काही माणसं पार नाहीशीच झाली, त्यांची प्रेतही मिळाली नाही. पुढचे अनेक दिवस मुंबईच्या समुद्रात तरंगणारी प्रेत सापडत होती. तरीही एक अंदाज म्हणून 500 ते 700 माणसं ह्या स्फोटात मेली असावीत. बोटीवरचा कुणीही अधिकारी कर्मचारी वाचला नव्हता.
1: एस एस फोर्ट स्टायकिन बोटीचा कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नायस्मिथ यानं घेतलेल्या हरकतींनंतरही विध्वंसक स्फोटकांबरोबरच कापूस, तेल इत्यादी शीघ्र ज्वालाग्राही वस्तू जहाजावर लादण्यात आल्या होत्या. कॅप्टन नायस्मिथ या स्फोटात मरण पावला. त्याचं प्रेतही सापडलं नाही. जहाज वाचवण्याकरता त्यानं अखेरपर्यंत केलेल्या धडपडीचा सन्मान म्हणून त्यांना मरणोत्तर गौरवण्यात आलं. जहाजातून बाहेर पडणारा धूर नेमका कुठून येतो हे पाहण्याकरता जीवाची पर्वा न करता जहाजाच्या सामान कक्षात शिरलेला जहाजाचा फर्स्ट ऑफिसर हेंडरसन यालाही त्यानं दाखवलेल्या असामान्य शौर्याबद्दल गौरवण्यात आलं.
2: फोर्ट स्टायकिनला आग लागल्यानंतर बोटीवर गेलेले मुंबई पोर्ट ट्रस्टचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल सॅडलर या स्फोटात मरण पावले. त्यांच्या सोबतच डॉक आणि रेल्वे मॅनेजर जॉन निकोलसन, डॉक मास्टर मार्तेस, डेप्युटी मॅनेजर जॅक्स, मिस्टर स्कॅली, सुप्रिंटेंडंट सेल्वेज कोर, फोर्ट फायर स्टेशनचे प्रमुख रुस्तम पालमकोट हे अधिकारीही जागीच मरण पावले. त्यांच्या मृतशरीराचाही पत्ता लागला नाही.
1: या स्फोटात फायर ब्रिगेडचे हेरॉल्ड पाल्मर, रॉबर्ट अँड्र्यूज, आर्थर रेनॉल्ड्स इत्यादी 13 अधिकारी आणि 53 कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यापैकी अनेकांची प्रेत सापडली नाहीत. 71 जवान जखमी झाले. स्फोटात आपलं बलिदान देणाऱ्या फायर ब्रिगेडच्या या अधिकारी आणि जवानांच्या मृत्यू प्रित्यर्थ दरवर्षी 14 एप्रिलला त्यांना मानवंदना दिली जाते आणि 14 ते 20 एप्रिल हा आठवडा अग्नी सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
2: दिनांक 14 एप्रिल 1944 या दिवशी दुपारी 4 ते 4:30 दरम्यान झालेले 2 महाप्रचंड स्फोट होते ज्यांची नोंद पुण्याच्या सिमला वेधशाळेच्या भूकंप मापन यंत्रावर झाली होती. जगात तेवढ्या क्षमतेचा स्फोट तोवर झाला नव्हता. ह्या स्फोटाला मागे टाकणारा नंतरचा स्फोट म्हणजे अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवर टाकलेला अणुबॉम्ब. मुंबईच्या गोदीत झालेल्या स्फोटाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीच शिल्लक उरले नव्हते. गेले काही दिवस तुम्ही ह्या स्फोटाचं जे वर्णन ऐकलं ते अनेकांनी अनेकांकडून आणि सरकारी कागदपत्रांवरून माहिती घेऊन नंतर केलेलं आहे.

मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा आज आपण ऐकला 10वा भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या आपल्या दैनंदिन मालिकेचा हा भाग. आणि आता वेळ झाली आहे आपल्या ह्या रेनबो फंडे कार्यक्रमातून आपला निरोप घ्यायची. पण आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते की आज दुपारी 2 वाजता FM रेनबोवर 107.1 MHz RJ मधुलिका आणि सकाळी 10 वाजता 100.1 MHz FM गोल्डवर RJ गोपी आपल्यासोबत असतील मस्त मस्त गाणी मस्त मस्त गप्पा घेऊन तुमचा रविवार सार्थकी लावण्यासाठी. जाता जाता आपल्याला दिवसभरासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपला दिवस मस्त मजेत आनंददायी चिंतामुक्त आरोग्यदायी जावो आणि जसा तुम्हाला हवा तसा रविवार तुम्हाला साजरा करता येवो सुशेगात जावो. या शुभेच्छांसह मी रश्मी वारंग आपली अनुमती घेते. नमस्कार, टाटा, बाय बाय, राम राम.

0: आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकार सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती करणार आहे. हे पावसाळी अधिवेशन उद्या 20 जुलैपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात या 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सीबीएसईने इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षे

चा निकाल जाहीर केला असून डिजी लॉकर रिझल्ट्स पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींनुसार सीबीएसईनं या वर्षापासून इयत्ता 10वीसाठी 2 बोर्डाच्या परीक्षा सुरू केल्या. मुख्य बोर्ड परीक्षा 17 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत झाली तर दुसरी बोर्ड परीक्षा 15 मे ते 21 मे दरम्यान झाली होती. यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित

दुरुस्तीसाठी सादर केल्या जाणाऱ्या ओएमआर शीट्सबाबतच्या गैरप्रकारांच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांनी तपासणीसाठी मूळ ओएमआर शीट्स सादर करण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये प्रतिकूल हवामानाच्या अंदाजामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून होणारी श्री अमरनाथजी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला. पुढील आदेशापर्यंत बालताल आणि नुनवान चंदनवारी बेस कॅम्पवरून यात्रेकरूंना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. श्री माता वैष्णोदेवी देवालय मंडळानंही वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. हवामान परिस्थितीवर प्रशासन सातत्यानं लक्ष ठेवून आहे आणि भाविकांसाठी परिस्थिती सुरक्षित असेल तरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि जलाशयांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. खासगीरित्या विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 या कक्षीय प्रक्षेपकाचं काल आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं. काल दुपारी 12:05 हे रॉकेट अंतराळाच्या दिशेनं झेपावलं. या महत्वपूर्ण कामगिरीमुळे भारत हा खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असणारा जगातला तिसरा देश ठरला. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती संपूर्णपणे भारतात झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवण्यात आलं. या रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. स्कायरूट एरोस्पेस या हैदराबादमधल्या भारतीय कंपनीनं हा प्रक्षेपक विकसित केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल स्कायरूटचं अभिनंदन केलं आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. याच चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. अभिजित दळवी दिग्दर्शित हम सफर या सर्वोत्कृष्ट लघुपटाला पारितोषिक मिळालं तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याबद्दल इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डला शिक्षा देण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने इराणवर नव्याने हवाई हल्ले सुरू केले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं म्हटलं आहे. युद्धापूर्वी जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे 20% पुरवठा जलमार्गाने होत होता. क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीपटेक तंत्रज्ञानामुळे जगभरात मोठी तांत्रिक क्रांती घडत आहे. या तंत्रज्ञानाचा वेग आणि व्याप्ती लक्षात घेता त्याच्याशी त्वरेनं जुळवून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सक्षम आणि सर्वसमावेशक परिसंस्था उभारणं ही काळाची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथं आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. 2024 क्वांटम कॉम्प्युटिंग आणि डीप टेक तंत्रज्ञानाची जागतिक बाजारपेठ 2 ते 3 ट्रिलियन डॉलर इतकी होती. आगामी 5 वर्षात ती 6 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. वेगाने होत असलेल्या या परिवर्तनाचा सक्रिय भाग बनणे भारतासाठी अत्यावश्यक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. व्हेनेझुएलामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या 2 भूकंपांमुळे झालेल्या मृतांची संख्या 5119 पोहोचली आहे. दरम्यान यातून सावरण्यासाठी आणि पुनर्बांधणीच्या कामांसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 346 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या आपत्कालीन आर्थिक मदतीची घोषणा केली असल्याचं व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी सांगितलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काल हंगेरीतील बुडापेस्ट इथं झालेल्या रँकिंग स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू काजलनं महिलांच्या 76 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं. 53 किलो आणि 57 किलो वजनी गटातील दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं आणखी 2 रौप्य पदकं आपल्या खात्यात जमा केली.

53 किलो वजनी गटातील चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे स्वीडनच्या एम्मा जोना डेनिस माल्ग्रीन विरुद्धची सुवर्णपदकाची लढत गमवावी लागल्यामुळे भारतीय कुस्तीपटू अंतिम पंघालला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. फिफा विश्वचषक 2026 मध्ये काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्यपदक पटकावलं. 1966 अंतिम सामन्यात सर जेफ हर्स्ट यांच्यानंतर विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट मॅचमध्ये हॅट्रिक साधणारा बुकायो साका हा इंग्लंडचा केवळ दुसरा खेळाडू ठरला. दुसऱ्या सत्रात 2 गोल करत किलियन एम्बापेने लिओनेल मेस्सीचा विश्वचषकातील सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला आणि गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडी घेतली. एम्बापेने कारकिर्दीतील 22 गोलचा टप्पा गाठला, जो मेस्सीपेक्षा एकाने जास्त आहे. या स्टार स्ट्रायकरनं स्पर्धेचा समारोप 10 गोलसह केला. स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या गोल्डन बूटच्या शर्यतीत तो मेस्सीपेक्षा 2 गोलनं पुढे राहिला. दरम्यान आज रात्री न्यूयॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मर्यादित षटकांचा तिसरा आणि अंतिम सामना आज इंग्लंडमधल्या लॉर्ड्स इथं खेळला जाईल. 3 सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार 3:30 सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. प्रतिकूल हवामानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथजी आणि वैष्णोदेवी यात्रा स्थगित. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर आणि फिफा विश्वचषक फुटबॉल अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज रात्री 12:30 रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारतर्फे सर्वपक्षीय बैठक घेण्यात येत आहे. संसद भवन परिसरात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू या बैठकीत सहभागी झाले. बैठकीला सुरुवात झाल्यानंतर लगेचच विरोधी पक्षातील घटक पक्षांच्या नेत्यांनी सभात्याग केला होता. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी यासंदर्भात बोलताना बैठकीत सहभागी नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टी ऑफ इंडिया NCPI संसद मान्य पक्ष नसल्याचा आरोप करत असल्याचं सांगून याच्या विरोधासाठी काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुक, झारखंड मुक्ती मोर्चा, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षांसहित सर्वच विरोधी पक्षांनी सुरुवातीला सभेवर बहिष्कार टाकल्याचं नमूद केलं. काही वेळानंतर विरोधी पक्षातील नेते बैठकीत पुन्हा सहभागी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 3 देशांच्या ऐतिहासिक दौऱ्यासाठी

राज्यातील विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक शिफारसी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. गेल्या 1.5 महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी आता राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. विशेषतः घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांना पाण्याअभावी फटका बसता होता. काही भागात दुबार पेरणीची वेळही आली होती. आज अहिल्यानगर, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या मराठवाड्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात तब्बल 3 आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर काल दमदार पावसानं हजेरी लावली. जालना जिल्ह्यातल्या शेवगळ तांडा परिसरात काल झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं शेतात

जालना जिल्ह्यात पेरणीनंतर गेल्या 2 आठवड्यांपासून पावसानं पुन्हा ओढ दिल्यानं नव्यानं उगवलेली पिकं करपण्यास सुरुवात झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

असणार नाही. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू हिनं आज प्रथम जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. हा प्रतिष्ठेचा खिताब जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. अंतिम सामन्यात तिनं यजमान देशाच्या आणि तीन वेळा विश्वविजेता असलेल्या अकाने यामागुची हिचा 21-17 अशा सरळ डावांमध्ये पराभव केला. उपांत्य फेरीत चेन युफेईचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला ठरली होती. सिंधूने यापूर्वी 2024 मध्ये सय्यद मोदी

महिलांच्या कुस्तीमध्ये काल हंगेरीतील बुडापेस्ट इथं झालेल्या रँकिंग स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू काजल हिनं महिलांच्या 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. 53 किलो वजनी गटात अंतिम फेरीत दुखापतीमुळे सुवर्णपदकाची लढत गमावल्यानं भारताच्या अंतिम पंघाल हिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं, तर 57 किलो वजनी गटात नेहा शर्मा हिनं रौप्यपदकाची कमाई केली. स्कॉटलंडच्या ग्लासगो इथं 23 जुलै रोजी सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची ऑलिम्पिक पदक विजय

0: सुरेश पाटील अष्टीकर ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली.
1: शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे तर 7 हजाराचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेचे. हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील, महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील. बघा, आमचे सगळे खासदार जे आहेत सभागृहामध्ये बोलतात, असंच नाही की एकच खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो. तर सगळ्यांना 13च्या 13 खासदारांना कशाप्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील.
0: याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोवा इथं पोचतील. आपल्या दौऱ्यात त्या मोल्दोवाच्या अध्यक्ष माईसा सांदू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या इतर नेत्यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशी संवाद साधतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती येत्या मंगळवारी नॉर्थ मॅसेडोनिया इथं पोचतील. यावेळी त्या नॉर्थ मॅसेडोनियाच्या अध्यक्ष गोर्डाना सिल्जानोवस्का दाउकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच प्रधानमंत्री क्रिस्टिजान मिकोस्कोस्की आणि इतर नेत्यांची भेट घेतील. राष्ट्रपती मुर्मू भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार मंचाला संबोधित करतील. आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू येत्या गुरुवारी रोमानिया इथं पोचतील. यावेळी त्या रोमानियाचे अध्यक्ष निकुशोर दान, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोझान आणि इतर नेत्यांची भेट घेतील. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू भारत रोमानिया व्यापार मंचाला संबोधित करतील आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. राष्ट्रपती मुर्मू यांची 3 देशांची अधिकृत भेट ही या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच पूर्व युरोपीय क्षेत्राशी संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं महत्वाची असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत झांजिबार आणि टंझानियाचे अध्यक्ष डॉ हुसैन अली एमविनी यांची भेट घेतली. उच्च शिक्षण, क्षमता विकास, पाणी पुरवठा, आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर क्षेत्रांमध्ये भारत आणि टंझानिया यांच्यातलं सहकार्य वाढवण्यावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टवर दिली. पनामाचे परराष्ट्र मंत्री जेवियर इडुआर्डो मार्टिनेझचा वास्केज भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर असून ते आज सकाळी नवी दिल्लीत पोचले. ते उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील. येत्या बुधवारी ते बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचीही भेट घेणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवताना त्यांचे शारीरिक आरोग्यविषयक सर्व निकष स्थिर होते. यानंतरही रुग्णालयानं त्यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलंय. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. तसंच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहेत असं रुग्णालयानं म्हटलंय. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन

खरगे यांनी म्हटलंय. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिराच्या विश्वस्त मंडळानं जाहीर कराव्यात, यामुळे त्याचा वापर कसा झाला याची माहिती मिळेल, असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. या प्रकरणाची पारदर्शक आणि निःपक्षपाती चौकशी व्हावी अशी अपेक्षा असल्याचं यात म्हटलंय. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत

शक 2026 मध्ये काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठी रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा पराभव करून इंग्लंडने कांस्य पदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. इराणने जॉर्डनमध्ये केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर नव्यानं हवाई हल्ले सुरू केले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची इराणची क्षमता आणखी कमी करण्याच्या उद्देशानं हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याची माहिती आज कुवेतच्या सूत्रांनी दिली. या हल्ल्यानंतर हवाई सुरक्षा प्रणाली कार्यरत केल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलंय. देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यात. फ्लॅश फ्लड सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे रस्ते बंद झालेत. हिमाचल प्रदेशात 20 आणि 21 जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आलंय. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलन झालं असून 8 जणांचा मृत्यू झालाय, 6 जण बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णव देवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आलेत. पिठोरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. आणि देशाच्या उत्तर भागात पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार मंडळी, नमस्कार. आपण ऐकत आहात 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आणि आज चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम घेऊन. तुमच्यासोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी आर जे मधुलिका.

नमस्कार, मी गिरीजा गोडबोले. 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो वाहिनी सप्तरंगी गीतांची सुरेल मेजवानी. तर मंडळी, आज रविवार आहे, निवांत असा वार आहे, नाही का? आणि त्यात परत पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. म्हणजे काहीतरी गरमागरम भजी किंवा सूप किंवा असं काहीतरी वेगळं चटकमटक असं काहीतरी हवं, नाही का? पण तुम्हाला जर मी आज म्हटलं की आज आपण आईस्क्रीम खाल्लं तर जरा विचार करा. शांत निवांत रविवार आहे, एव्हाना दुपारची जेवणं झालेली असतील, पण पाऊस आणि आईस्क्रीम, तुम्ही म्हणाल काय बरं आहे कॉम्बिनेशन. काय सांगते बरं आज मधुलिका? सांगते. तर मंडळी, जुलै महिन्यातला तिसरा रविवार आहे ना, तो नेहमी आईस्क्रीम डे म्हणून साजरा केला जातो. आणि ह्याची सुरुवात झाली ती म्हणजे अमेरिकेमध्ये. आणि

1984 पासून त्यांनी हा दिवस त्यांनी सुरुवात केली, त्यांनी आईस्क्रीम डे म्हणून साजरा करायचा. आणि अर्थात हा गोडवा जो आहे तो जगभर पसरायला सुरुवात झाली. पण आईस्क्रीमचा शोध कधी लागला, केव्हा लागला, म्हणजे इजिप्तमध्ये कधी, किंवा वेगवेगळ्या देशांमधले संदर्भ आपल्याला त्या संदर्भ म्हणजे वाचायला मिळतात काही, आपण त्याबद्दलची माहिती जर काढायला गेलो तर

तसा जरासा कोमटसर गुलाबजाम असतो तो, किंवा मग व्हॅनिला आईस्क्रीम विथ गाजरचा हलवा, असं तुम्हाला जे आवडत असेल ते, बरं का? तर व्हॅनिला आईस्क्रीमच हवं का? आता असं काही नाही, तुमच्या आवडीचं कुठलंही आईस्क्रीम जे तुम्हाला आवडत असेल, पण त्याच्यासोबत एखादं काहीतरी कॉम्बिनेशन हवं, बरं का? तर मग चला लवकरात लवकर फोन करा आणि व्हॉट्सअपसुद्धा करायला अजिबात विसरू नका. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4132 आणि 4515-4133. एसटीडी कोड आहे 022. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86-57-66-10-71. तर मग चला तुमच्या उत्तरांची, तुमचं हे काय काय छान छान कॉम्बिनेशन्स आहेत बरं तुमची आवडती, हे ऐकायला मी खूप उत्सुक आहे. आणि हो, एकीकडे गाण्याचा आनंद घ्यायला अजिबात विसरू नका.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची

0: अवस्था होऊ शकते.
1: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांधे यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: चौसष्ट चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
3: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
2: भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपला रोजचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. नक्की ऐका न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: म्हणजे कार्यक्रम सुरू आहे. चला दोस्त हो बोलू काही. आणि आज आपण बोलत आहोत ते म्हणजे या गारे गार आईस्क्रीम बद्दल. हल्ली कितीतरी प्रकारचे आईस्क्रीमचे प्रकार फ्लेवर आपल्याला खायला मिळतात, पण अर्थात या आईस्क्रीमचा प्रवास देखील तितकाच रंजक आहे बरं का. म्हणजे अगदी सुरुवातीला ते आईस्क्रीम नव्हतंच बरं का, म्हणजे आईस्क्रीम नव्हतं म्हणजे क्रीम आईस असं त्याचं नाव होतं. म्हणजे दूध साखर यांचं असं एक मिश्रण, किंवा काही ठिकाणी त्याच्यामध्ये मध घातला जायचा, काही ठिकाणी फळांचा वापर केला गेला. अर्थात ज्या प्रदेशामध्ये जे काही तिथे उपलब्ध आहे, अवेलेबल आहे, त्याप्रमाणेच त्यांनी ते काही प्रयोग करून बघितले आणि मग ते असं छान असं घट्ट तो असा घन आकाराचा एक गोळा तयार झाला आणि तो असा कोडसर होता, खातानासुद्धा मजा आली. मग त्याच्यामध्ये कालांतराने प्रयोग केले गेले. एक उल्लेख आढळतो तो म्हणजे अलेक्झांडरचा. इजिप्त जिंकल्यानंतर त्याने सगळ्या सैनिकांना छान असं आईस्क्रीम दिलं होतं असं एका ठिकाणी उल्लेख आढळतो. पण पहिलं आईस्क्रीम कोणी केलं यावर अजून काही शिक्कामोर्तब झालेलं नाही, कारण विविध देशांमध्ये विविध प्रकारचे दाखले आढळतात. पण खरं तर 18व्या शतकात अमेरिका आणि ब्रिटनच्या पाककृतींमध्ये आईस्क्रीम बनवण्याची पद्धत आढळून आली बरं का. तसंच ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार आईस्क्रीम हा शब्द अगदी पहिल्यांदा 1744 तो आढळतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बहुतेक अमेरिकेमध्ये सुरू झालं असावं आईस्क्रीम पार्लर, पहिलं आईस्क्रीम पार्लर बरं का. म्हणजे आपण असं जातो ना आधी खास अमुक एका ठिकाणी आईस्क्रीम खायला, अगदी तसं तिथे सुरू झालं. आणि मग त्यानंतर हळूहळू हा ट्रेंड जगभर पसरला. तर मी विचारलं होतं तुम्हाला आज की तुमचं आवडतं आईस्क्रीम कॉम्बिनेशन काय आहे बरं. शंकर साठे म्हणाले की गुलाबजाम आणि व्हॅनिला आईस्क्रीम, तर वसंत पारुंडेकर म्हणाले की एखादं फ्रूट आईस्क्रीम त्याच्यासोबत थंड गार श्रीखंड बर. तर सुमित मोदले म्हणतात की बटरस्कॉच विथ गाजरचा हलवा. आणि इथे अनेक मंडळींनी कळवलेलं आहे की त्यांना कुठल्या प्रकारचं आईस्क्रीम खायला आवडतं बरं. तर व्हॅनिला आईस्क्रीम त्यासोबत त्यांनी दिल्लीला ट्राय केलेलं कळवलं आहे प्रसन्न चक्रवर्ती यांनी, की त्यांना

कुठलं आईस्क्रीम आवडलं होतं ते? बरं, गौतम भिंगारडे म्हणतात की व्हॅनिला आईस्क्रीम विथ चॉकलेट सॉस. तसंच आपल्याला कळवलेलं आहे एका श्रोत्यांनी, संयोगिता बापट यांनी, की चॉकलेट घालायचं व्हॅनिला आईस्क्रीमवर, खूप मजा येते म्हणे खाताना. आत्माराम खराडे यांनी कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे. शुभलक्ष्मी मस्तकार म्हणतात आईस्क्रीम बरोबर सीताफळाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. शिल्पा तोडणकर म्हणतात की आईस्क्रीम म्हणजे कोणत्याही फ्लेवरचा आईस्क्रीम, त्याच्यासोबत एखादा चॉकलेट केक, वा वा वा, मस्त आयडिया आहे. अगदी वेगळं कॉम्बिनेशन कळवलेलं आहे विठ्ठल मासलेकर यांनी, कसाटा आईस्क्रीम विथ चिवडा असं त्यांचं म्हणणं आहे. अजूनही बऱ्याच जणांनी इथे त्यांचे अभिप्राय कळवलेले आहेत. तर आता वेळ झाली एक गाणं ऐकायची. आईस्क्रीम गोड गोड असतं म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या माणसांना सगळ्यांनाच आवडतं, तर मग चला आपल्यालाही आपल्या बालपणाला असंच गोड करणारं एक गाणं आपण आता ऐकूया. संत तुकारामांची ही रचना आहे.

तर असं हे गोड गोड गाडे गार असं ते आईस्क्रीम असतं ते प्रत्येकालाच खायला खूप आवडतं. पीटर डाबरे सुद्धा यांनी हेच कळवलेलं आहे. कमलाकांत जाधव म्हणतात की आईस्क्रीम विथ रबडी, तर पद्मजा घांगुर्डे म्हणतात की पेरूच्या आईस्क्रीमवर तिखट मीठ घालून खायला खूप आवडतं. तर कळवलेलं आहे श्रुती यांनी की खूप मस्त विषय आहे आणि गाजरचा हलवा विथ व्हॅनिला आईस्क्रीम त्यांना खूप खायला आवडतं. आर्या मालवणकर म्हणतात की चॉकलेट कुकी विथ व्हॅनिला आईस्क्रीम. चंद्रशेखर भाटवडेकर म्हणतात की बदाम पिस्ता आईस्क्रीम. तर इथे कळवलेलं आहे फोनवरून मिलिंद मानकामे यांनी पनवेल येथून, त्यांना कुल्फी खूप आवडते आणि त्याच्यासोबत त्यांना कुठलंच कॉम्बिनेशन नको असं त्यांचं म्हणणं आहे. बटरस्कॉच विथ श्रीखंड असं कळवलेलं आहे राजेंद्र म्हात्रे यांनी. मोरेश्वर धायमोडकर यांनी सुद्धा त्यांचा अभिप्राय कळवलेला आहे. तसंच मँगो आणि व्हॅनिला आईस्क्रीम खूप आवडतं असं म्हणतात सुनील आणि स्वप्नाली जोशी. दीपा पालकर म्हणतात की बटरस्कॉच आईस्क्रीम विथ जिलेबी, वा खूप वेगळं कॉम्बिनेशन कळवलेलं आहे. प्रकाश शिंदे यांनी एक छानशी कविताच त्यांनी करून पाठवलेली आहे. खरं तर वेळ नाही आहे पण आईस्क्रीम इतकीच ती गोड आणि गारेगार आहे. मंगला पै म्हणतात की सीताफळ आईस्क्रीम त्यांना खूप आवडतं. वा वा वा. रजनीकांत पाटील, मंगेश म्हात्रे तसंच सुजाता गिरगाव इथून ह्या सगळ्यांनी सुद्धा त्यांचे आवडते कॉम्बिनेशन्स कळवले आहे. चंद्रशेखर मुळेकर म्हणतात गुलाबजाम तसंच व्हॅनिला आणि शहाळं हे कॉम्बिनेशन त्यांना खूप आवडतं. प्रणव शिंदे म्हणतात की आंब्याचा गोडपणा ते आणि चॉकलेट आईस्क्रीम असं त्यांना एकत्र खूप आवडतं. श्रेया राऊत म्हणतात बटरस्कॉच विथ चॉकलेट. आरती गावकर म्हणतात की चॉकलेट आईस्क्रीम विथ रसगुल्ला. प्रत्येकाचे भन्नाट कॉम्बिनेशन आहेत आणि ऐकून सुद्धा खूप मजा येते असो. पण एकूणच हे आईस्क्रीम खाणं, त्याचा आनंद घेणं, मग सीझन कुठला असो, काही मंडळींना की नाही अगदी थंडीत सुद्धा आईस्क्रीम खायला खूप आवडतं. किंवा कुठल्याही फंक्शनला गेलो, लग्न असेल, साखरपुडा असेल, जेवण झालं रे झालं की आपली पावलं हळूच त्या आईस्क्रीमच्या काउंटरकडे वळतात. अगदी छोटीशी आपण पार्टी जरी केली ना तरी सुद्धा शेवटी आईस्क्रीम होऊन जाऊ द्या बरं असं पटकन आपल्या तोंडून येऊन जातं, नाही का. आणि आज संडे आहे आणि या संडे आईस्क्रीमची तुम्हाला एक गंमत सांगते मी अगदी थोडक्यात. ती म्हणजे हे जे संडे आईस्क्रीम आहे ना, त्याचं त्यांनी नावाचं स्पेलिंग थोडंसं बदललं बरं का. SUNDE केलेलं आहे, जे आपण SUNDAY करतो त्याच्याऐवजी. तर असं हे मस्त मस्त आईस्क्रीम, नाही का, आणि त्याच्यासोबतचे कॉम्बिनेशन्स. आपण भारतीय आहोत, आपल्याकडे तर एवढी रेलचेल आहे ना या कॉम्बिनेशन्सची की किती खाऊ आणि किती नको असं होऊन जातं. असो घड्याळ दर्शवतंय, चला दोस्त हो बोलू, काही कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तुम्ही इतका छान भरभरून प्रतिसाद दिला ना, मला खरंच खूप आनंद झाला आहे. जितका गारेगार आनंद तो आईस्क्रीम खाताना होतो ना, अगदी तितकाच झालेला आहे. ठीक, 3 वाजता तुम्ही ऐकू शकणार आहात बातमीपत्र आणि त्यानंतर आपली भेट पुन्हा होणार आहे सप्तरंगी साथ या कार्यक्रमात. तेव्हा ऐकत राहा 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा तुम्ही कार्यक्रमाचा आनंद नक्कीच घेऊ शकता.

0: आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालच्या बोगद्याचं खोदकाम सुरू। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी। आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली। शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला, मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले। संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। या संदर्भात शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली।
1: शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे 7 खासदारांचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेचे। हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील, महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील। बघा, आमचे सगळे खासदार जे आहेत सभागृहामध्ये बोलतात, असंच नाही की एकच खासदार जो आहे तो त्या ठिकाणी बोलत असतो। तर सगळ्यांना 13च्या 13 खासदारांना कशाप्रकारे वेगवेगळ्या विधेयकांवरती सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती मांडतील।
0: याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे। या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो। संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेने चालेल ते तितकंच देशाच्या हिताचं ठरेल, असं रिजिजू म्हणाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोव्हा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या। आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोव्हा इथं पोहोचतील। मुर्मू मोल्दोव्हाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोलीजवळ सावलीपासून विक्रोळीपर्यंतच्या बोगद्याचं काम काल TBM म्हणजेच टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं सुरू झालं। 19 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यातला 7 किलोमीटर लांबीचा बोगदा ठाणे खाडीजवळ समुद्राखालून जाईल। भारतातला रेल्वे कॉरिडॉरसाठीचा हा पहिला समुद्राखालचा बोगदा असेल। या प्रकल्पातल्या

एकूण 21 किलोमीटर लांबीच्या भूमिगत बोगद्याच्या भागापैकी मुंबईत घणसोलीमध्ये सावली आणि वांद्रे कुर्ला संकुला दरम्यानचा 16 किलोमीटरचा भाग टीबीएमच्या सहाय्यानं खोदला जाईल. पहिल्या टीबीएमनं गेल्या 5 जुलै रोजी विक्रोळीकडून बीकेसीच्या दिशेनं 6 किलोमीटर अंतराचं काम सुरू केलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिर न्यासानं जाहीर कराव्यात असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालयानं म्हटलं आहे. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल ठेवलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. यासोबतच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहे असंही रुग्णालयानं कळवलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. राज्यात विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक शिफारसी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. समितीनं 2 महिन्यात शासनाला अहवाल सादर करायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात नातेपुते इथं अन्न आणि औषध प्रशासनानं एका आस्थापनेवर काल छापा टाकून 53,000 रुपये किमतीचं 1,384 लिटर बाटलीबंद पाणी आणि आंब्याच्या रसाचा साठा जप्त केला. तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA तक्रार पोर्टल सुरू केल्यापासून आरोग्याला हानिकारक अन्न पदार्थांच्या सर्वाधिक तक्रारी पुणे जिल्ह्यातून आल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल दिली. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरनं आयोजित केलेल्या अन्न सुरक्षा परिषदेत ते बोलत होते. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली आहे. अरबी समुद्रात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं राज्याच्या किनारपट्टीसाठी पुढचे 24 तास ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात नागरिकांनी भरतीच्या वेळी सावधगिरी बाळगावी असं आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. या भूकंपामुळे कोणताही मोठा धोका निर्माण होणार नसला तरी मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विशेषतः घाटमाथा मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून खरीप हंगामातल्या पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरेल. येत्या 21 जुलै रोजी रायगड पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर तर 22 जुलै रोजी रत्नागिरी रायगड पालघर नाशिक आणि पुणे परिसरात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फिफा विश्वचषक 2026

मध्ये काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्य पदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. जम्मू काश्मीरमधल्या अमरनाथ आणि माता वैष्णोदेवी यात्रा खराब हवामानामुळे तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. हवामान आणि यात्रा मार्गाच्या सुरक्षिततेचा अंदाज घेतल्यावर यात्रा पुन्हा सुरू केली जाईल अशी माहिती प्रशासनानं दिली. पिथौरागड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आला. यात्रेकरूंच्या विविध तुकड्यांना वेगवेगळ्या मुक्कामस्थळी थांबवण्यात आलं आहे. सीबीएसईच्या इयत्ता 10वीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून डिजी लॉकर रिझल्ट पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येतील. यंदाच्या मुख्य आणि दुसऱ्या बोर्ड परीक्षेचे निकाल एकत्रित केल्यानंतर एकूण उत्तीर्णांचं प्रमाण 96.78% झाल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी समुद्राखालच्या बोगद्याचं खोदकाम सुरू. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर, मात्र त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याची त्यांच्या पत्नीची मागणी. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: नमस्कार मंडळी, नमस्कार. आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी. न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सुद्धा तुम्ही कार्यक्रमांचा आणि गाण्यांचा मस्त मस्त आनंद घेऊ शकता. आणि 3:11 होऊन गेलेली आहेत, म्हणजे अर्थातच सप्तरंगी सात कार्यक्रमाला सुरुवात होतीये, नाही का? एखाद्या सिनेमाबद्दल, त्या सिनेमाशी निगडीत इतर कोणते कोणते सिनेमे आपल्याला बघताना जाणतात, नाही का? असं होतं, एखादं पुस्तक आपण वाचतो, एखादा सिनेमा आपण बघतो, मग आपल्याला असं वाटतं की अरे हा हा या सिनेमासारखा आहे, नाही का? किंवा मग तो एखादा सीन बघताना अरे या सिनेमात पण सेम असंच दाखवलं होतं, असं काहीसं आपलं होऊन जातं. असो आज बघूया आपण कुठल्या सिनेमाबद्दल बोलणार आहोत ते. एक गाणं ऐकायचं छानचं आणि मग आपल्या गप्पांकडे वळूया.

0: मनातल्या मनातले कधी तुला कळायचे, वाटते का तुला पुन्हा मला छळायचे। नमस्कार, मी जयदीप बगवाडकर। आपण ऐकत आहात 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: म्हणजे सिनेमा पाहायला तुम्हा आम्हा सगळ्यांनाच आवडतं, नाही का? पण सिनेमा बघत असताना एक गोष्ट पटकन जाणवते की एखादा सिनेमा असं वाटतं की वा यार हा किती मस्त आहे, ह्याचा विषय किती छान आहे, किंवा त्यामागच्या अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला खूप भावतात। तर यावर्षी म्हणजे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची यादी जी आहे ती घोषणा जी आहे त्यांनी केलेली आहे, आणि ह्याच्यामध्ये चंदू, चॅम्पियन, ब्रह्मयुग, आर्टिकल 370, तसंच मुक्काम पोस्ट, बोंबिलवाडी आणि मराठी लघुपट जो आहे हम सफर, या सगळ्यांनी बाजी मारलेली आहे। या सगळ्यांबद्दल आपण बोलूच या, पण त्याआधी आपण एक महत्त्वाचा संदेश ऐकूया, बरं का?
2: PM जय, अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते. आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट. दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा.
2: तर मंडळी, आपण बोलत आहोत ते म्हणजे यावर्षीच्या म्हणजे 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली त्याबद्दल. यामध्ये आर्टिकल 370 या सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा बहुमान त्यांनी पटकावलेला आहे. तसंच बेस्ट डिरेक्शनसाठी आर्टिकल 370चे दिग्दर्शक राजकुमार पेरियासामी यांनी, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कार्तिक आर्यन आणि मामुटी, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यामी गौतम, तसंच सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून कल्की या चित्रपटानं बाजी मारलेली आहे. तर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट श्रीकांतनी सुद्धा बाजी मारलेली आहे, बरं का. एकूणच काय, तर यावर्षी आपण अनेक सिनेमे पाहिले, त्याच्यातले काही सिनेमे आपल्या मनाला अतिशय भिडले, त्याची कथा म्हणा, त्यातले कलाकार मंडळी म्हणा, आणि ह्या सगळ्यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. मराठीतला सर्वोत्कृष्ट चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीने सुद्धा बाजी मारलेली आहे. तर सर्वोत्कृष्ट लघुपट मराठीतला हमसफरने बाजी मारलेली आहे. सगळ्यांचं अभिनंदन. आणि आता आपण आपल्या विषयाकडे वळूया, अर्थात हे गाणं आपण ऐकूया आणि मग गाण्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की आज आपण नेमक्या कुठल्या सिनेमाबद्दल बोलणार आहोत. त्याच्यातलं जे कथानक आहे ते अचानक एका ठिकाणी वळण घेतं आणि मग असं होतं की अरे च्या, हे असं होऊ शकतं का असं आपल्याला क्षणभर वाटून जातं. अर्थात अद्दल घडवायची झाली तर

0: मुंबईच्या FM रेनबो वाहिनीवर.
1: म्हणजे आपण अनेक बातम्या बघत आहोत आणि आत्तासुद्धा आपल्याला बातम्यांमधनं ऐकायला मिळालं की जपानमध्ये कसं आपण बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवलं. एकूणच काय सगळ्या ठिकाणी महिला आघाडी आपल्याला पाहायला मिळते आणि महिला म्हणजे या अनेक ठिकाणी आपलं इतकं छान कर्तृत्वाने सगळं करताना दाखवत आहेत. पण या सिनेमातला जो नायक आहे ना डॅमियन सॅक्स नावाचा, तर त्याचं होतं असं की तो स्वतःला असा खूप ग्रेट समजतं. असं वाटतं की नाही, हे सगळं जे काही जमतं ना ते माझ्यासारख्या एखाद्या पुरुषालाच, जो असा खूप क्रिएटिव्ह आहे. तो एका जाहिरात एजन्सीमध्ये काम करत असतो आणि सतत त्यांच्याकडे खूप क्रिएटिव्ह काम असतं आणि खूप मोठी कंपनी असते ती. आणि या कंपनीचे जे CEO असतात ॲटलस नावाचे, ते सांगत असतात ह्याला की मला असं वाटतं की माझ्यानंतर बहुतेक आता तूच होणार आहेस आणि खूप लहान वयात तुला ही संधी मिळते, मी खरंच खूप खुश आहे. पण ह्याचं झालं असं की आपल्या ज्या काही गरजा आहे, आपली जी काही जाहिरात एजन्सी आहे ना, त्यांच्या एका काही आपण बघतो की त्यांचे काही काही आपल्याला सेमिनार्स पाहायला मिळतात या एजन्सीजचे, किंवा काही हे लोक सर्वे करतात. तर एका सर्वेमध्ये असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे अनेक मंडळींच्या आणि आपले व्ह्युअर्स आहेत त्यांच्या, की लोकांना असं वाटतं की आपल्या या टीममध्ये कोणीच महिला या मुख्य पदावर काम करताना दिसत नाही आहेत. तो म्हणतो की नाही नाही नाही, आपल्याकडे आहे, मी एकेचं आत्ताच सिलेक्शन केलेलं आहे त्यासाठी. तर तो तुर्तास ती वेळ मारून देण्यासाठी असं करतो. पण सरतेशेवटी त्याला एका स्त्रीला, त्याच्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या, त्या जाहिरात कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला त्या ठिकाणी नेमून तिची जबाबदारी तिला द्यावी लागते. पण प्रश्न असा उभा राहतो की जर त्यांच्या ती त्या क्रिएटिव्ह टीममध्ये जर आलेली आहे, तर तिचे विचार किंवा तिच्या ज्या काही आयडियाज आहेत त्यासुद्धा या आयडियांचं पालन करणं किंवा मग त्यांचा विचार केला जाणं, एकूणच तिथलं कामकाज या ठिकाणी तिला बरोबरीचं स्थान मिळेल का, हां हे मिळतं का, सांगते ना नेमकं काय होतं बरं जेव्हा त्याचा पदभार स्वीकारायला ती येते तेव्हा.

0: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर. रसिक हो, तुम्ही ऐकताय 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
1: अनेकांनी फोनच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा विचारायला सुरुवात केली, तुम्ही या डॅनियल आणि अलेक्स बद्दल सांगत आहात, अलेक्स फॉक्स बद्दल, अर्थात या सिनेमातले जी मुख्य पात्र आहेत त्यांच्याबद्दल. पण सिनेमाचं नाव काय आहे बरं, तेच मी बघत होते. किती जणांना उत्सुकता वाटते बरं. सिनेमाचं नाव आहे लेडीज फर्स्ट, बरं का. तर जेव्हा डॅनियल आणि अलेक्सची भेट होते लिफ्टमध्ये, तेव्हा आपल्याला जाणवतं अलेक्स त्याच्याशी बोलायचा खूप प्रयत्न करते तिला, कारण का त्याने प्रमोशन दिले असतं तिचं काम बघून. पण मग तिला जाणवतं की नाही नाही, त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी असं काहीतरी केलेलं आहे. ती खूप चिडते आणि ती जॉब सोडून तिकडनं निघून जात असताना तिला अर्थात डॅनियल थांबवायचा प्रयत्न करतो, कारण का त्याला ठाऊक असतं जर अलेक्स निघून गेली तर मग तो CEO नक्की बनू शकतो का, कारण अर्थात त्या कंपनीची काही धोरणं असतात, त्यांचं पालन करणं हे सगळं त्याच्या हातात असतं. आणि तिच्या मागे धावत असताना की नाही तो जोरात जाऊन एका खांबाला धडकतो. इथेच ह्या सिनेमाचा खरा ट्विस्ट आहे आणि हा अजिबात तुम्ही सीन म्हणा किंवा तो प्रसंग म्हणा अजिबात मिस करू नका, कारण जेव्हा डॅनियलला जाग येते तेव्हा त्याला जाणवतं की संपूर्ण जगच बदललेलं आहे. म्हणजे नेमकं काय होतं बरं, तर ज्या ठिकाणी डॅनियलचं केबिन असतं त्या ठिकाणी नेमकं आलेलं असतं अलेक्सचं केबिन, जिकडे त्याच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी असतात ते आता सगळेच्या सगळे अलेक्सचं ऐकत असतात. अलेक्सला सांगते की तू जा बघू माझ्या ऑफिसमधून. त्याला वाटतं 2 मिनिटांसाठी अरे आपल्याला स्वप्न पडलंय का, किंवा अजून मी नीट जागा नाही झालोय, किंवा हे जे काही होतंय ना हे सगळं काही खोटं आहे. पण असं वाटत असताना सुद्धा त्याच्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी असतात, तो जे काही बघत असतो त्याच्यातून आपल्याला सुद्धा जाणवत असतं की नाही नाही नाही नाही, त्याला स्वप्न नाही पडलंय, काहीतरी वेगळंच घडतंय. कारण मॅगझिन

समोर असणाऱ्या हिरोईन्सचे फोटोंच्या ऐवजी काही हिरोजचे फोटो असतात, काही आपण ब्रँड्स बघतो ज्याच्यामध्ये आपल्याला खास करून हिरोईन्स दिसतात, अभिनेत्री दिसतात किंवा मॉडेल्स दिसतात, त्या सगळ्याच्या सगळ्या ठिकाणी अनेक हिरोजचे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात, ब्रँडच्या नावांमध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एकूणच काय तर आपली उत्सुकता सुद्धा अशीच वाढते जशी डॅनियलची वाटते की नेमकं झालंय तरी काय, बरं सांगते ना नेमकं झालंय तरी काय. पण मला सांगा की तुमच्या घरात पुरुष मंडळी असं कोणतं काम करतात ज्याच्यामुळे तुम्हाला खूप मदत होतीये, बरं जरा सांगा मला विचार करून. दूरध्वनी क्रमांक आहे 4515 41 32 आणि 4515 41 33. STD कोड आहे 022 आणि व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71. तर या लेडीज फर्स्टमध्ये असं नेमकं काय बरं जादू होते, ही जादू कोण करतं आणि का बरं असं होतं सगळं सांगते या गाण्यानंतर.

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
1: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
2: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे.
3: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे. आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.
4: तर डॅनियलला जाग आलेली असते आणि तो बघतो की सगळीकडचंच दृश्य जे आहे ते बदललेलं आहे. एका स्त्री प्रधान जगामध्ये तो गेलेला आहे जिकडे वेगवेगळ्या ब्रँड्सवरती नेहमी महिलांचे फोटो किंवा नावं असतात, तिकडे आता पुरुषांची नावं आलेली आहेत आणि संपूर्ण चित्रच जे आहे ते बदललेलं आहे. अर्थात तो हे सगळं करत असतो, त्याला CEO व्हायचं असतं, पण एकीकडे त्याला एक पिजन मॅन या वाटेमध्ये भेटतो आणि तो त्याला दरवेळेला सांगायचा प्रयत्न करत असतो की डॅनियल जरा थांब, जरा थांब, 9 वर्ष तू जी पुढे गेलेला आहेस तर त्याच्यामध्ये हे सगळं तुला घडताना दिसत आहे की नेमकं काय होऊ शकतं, किंवा तू ज्या पद्धतीनं ब्रँड्सची नावं बघतोयस, मॅग्झिनवर पुरुषांचे फोटो बघतोयस, जिकडे आपण नेहमी स्त्रियांचे फोटो बघत होतो, तर तुला असं बहुतेक वाटत असेल की तू स्वप्नात आहेस किंवा तुझ्या हे कल्पनेपलीकडचं आहे किंवा कोणी काही जादू केली का, तर असं नाही आहे, हे खरोखरच होत आहे. आणि तो हे सगळं चेक करण्यासाठी की नाही घरीसुद्धा जातो. घरी गेल्यासुद्धा त्याला हे चित्र पाहायला मिळतं की अरे छा, बाबा किचनमध्ये काम करतायत. त्याचा भाऊ जो आहे चार्ली तो सुद्धा मुलांचे केस वगैरे विंचरतोय. आई आणि त्याची बहीण, त्याची बायको, हे सगळेजण ह्या सगळ्याजणी TV समोर बसलेले आहेत आणि शांतपणे TV बघत आनंद घेत आहेत. हे दृश्य अगदी असंच दाखवलेलं सुरुवातीला जेव्हा डॅनियल पहिल्यांदा घरी जातो त्याच्या, आणि पहिल्यांदा म्हणजे आईच्या बर्थडेच्या दिवशी सिनेमाच्या दृष्टीने पहिल्यांदा, तेव्हा तो आईला विश करत असताना असं चित्र असतं की आई किचनमध्ये काम करत असते, भाऊ आणि वडील जे आहे ते बसून TV आनंद घेत असतात, बहीण आणि बायको येऊन एकीकडे मुलांचे केस विंचरतात, त्यांचं भांडण सोडवतात, आणि हेच दृश्य अगदी पूर्णपणे बदलून जातं. एकीकडे वाटत असतं की अरे चा, हे आता सगळं पुन्हा पूर्ववत कसं होणार, किंवा मला जे CEO पद हवं आहे, ज्याच्यासाठी मी एवढी मेहनत घेतली, ज्यासाठी मी सतत काही ना काहीतरी करत असतो, किंवा माझा जो काही त्याचा इगो असतो आपण असं म्हणूया, किंवा त्याच्या मनात सतत ती भावना असते की नाही मला ह्या पदापर्यंत पोहोचायचंच आहे, ह्या सगळ्या धबडग्यामध्ये त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी जी मंडळी आहेत किंवा ॲलेक्स आहे, ह्या सगळ्या सोबतच त्याला वेगवेगळ्या प्रसंगांना सुद्धा तोंड द्यावं लागतं. म्हणजे फेलिसिटी नावाची एक काम करणारी सहकारी आहे आणि मग गेट टुगेदर असतं त्या सगळ्यांचं, किंवा मग तो जेव्हा त्याचं ॲलेक्स बरोबर होणारं भांडण आहे, या सगळ्यामध्ये त्याला कुठे ना कुठेतरी जाणवत राहतं की नाही या सगळ्या महिलांना काहीतरी सांगायचं आहे. भले त्या अकेली अनेक वर्ष माझ्याच कंपनीत काम करतात, पण त्या सगळ्यांना देखील स्वतःचं स्वतंत्र असं एक मत आहे. अगदी रुबी सुद्धा, जी त्याची असिस्टंट दाखवलेली असते आणि आता ती अर्थात ॲलेक्सची असिस्टंट असते, त्याच्यामुळे चित्र पूर्ण बदललेलं असतं आणि ही सगळी मंडळी एकीकडे काम करत असतात.

ना त्यांना असं वाटतं की नाही डॅनियलला आता काही जमत नाहीये, तेव्हा आपण आता डॅनियलला काम करू द्यायचं की नाही अशा विचारात असतात. डॅनियल घाबरतो, त्याला सुचतच नाही नेमकं काय करायचं, तो एका वकिलाची सुद्धा मदत घ्यायचा प्रयत्न करतो. तर असा आगळ्या वेगळ्या वाटेनं जाणारा हा लेडीज फर्स्ट सिनेमा आहे मंडळी. तुम्हाला मी विचारलं होतं तुमच्या घरातली पुरुष मंडळी जी आहेत ती आता तुम्हाला कुठली कुठली कामं करताना दिसत आहेत बरं, तर इथे खूप छान कळवलेलं आहे की घरातली जी पुरुष मंडळी आहेत ती हल्ली की नाही किचन फ्रेंडली झालेली आहेत. दीपा पालकर म्हणत आहेत मायक्रोवेव्ह म्हणा किंवा वॉशिंग मशीन म्हणा अशी कामं ते आपडून करतात, त्याच्यामुळे कुटुंबासाठी एक छान रिकामा वेळ मिळतो. अगदी लहान सहान गोष्टींमध्ये सुद्धा त्यांनी हातभार लावला तर मोकळा वेळ मिळतो खरं आहे. थोडा गप्पा होतात ज्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. प्रकाश कुलकर्णी, रजनीकांत पाटील, यशवंत आडमुठे, आनंद मोकाशी, चंद्रशेखर मुळेकर, श्रेया राऊत, मिलेश राऊत या सगळ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. खूप खूप धन्यवाद मंडळी. ऐकूया एक मस्त असं गाणं सैराट या सिनेमातलं.

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्य.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्य यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
2: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय FM रेनबो 107.1 MHz वर.
3: तर मुळात लेडीज फर्स्ट हा सिनेमाचा किंवा एकूणच त्या सिनेमाच्या कथानकाच्या उद्देश असा आपल्याला जाणवतो की पुरुषांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की स्त्रियांना कमी लेखल्यामुळे त्या कशा दुखावल्या जाऊ शकतात. आणि मग एखादं स्त्री पुरुष किंवा आपण म्हणू की स्त्री प्रधान असलेल्या जगामध्ये जेव्हा त्याचा वावर त्याला खूप कठीण जातो तेव्हा त्याला ते जाणवायला लागतं की नाही, आपण सगळ्यांना समान वागणूक देणं किती गरजेचं आहे. अर्थात खूप छान सिनेमा आहे हा. थिया शेरॉक यांनी हा दिग्दर्शित केलेला आहे. मुळात 2018 साली आलेल्या आय एम नॉट अ इझी मॅन या फ्रेंच चित्रपटापासून हा प्रेरित झालेला आहे. आणि मी म्हणाले तसं की एका क्षणी त्याला जाणवतं की नाही, मला सगळ्यांशी, म्हणजे त्याच्या ज्या कंपनीमध्ये ज्या काही काम करणाऱ्या महिला आहेत, स्त्री आहेत, त्या सगळ्यांशी त्यानं कसं वागायला हवं हे त्याला जाणवतं. डॅनियल ॲलेक्सच्या घरी जातो, तिची माफी मागतो आणि मग तिला पुन्हा पगारावर चांगला पगार देऊन पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी तिच्या समोर अगदी विनवणी करतो. त्या क्षणी त्याच्या हातात एक पेन येतं आणि ते पेन तेव्हा दिलेलं असतं तिने जेव्हा तो त्या एका जादुई दुनीत गेलेला असतो तेव्हा. आणि मग ती म्हणते की मला हे पेन का बरं ओळखीचं वाटतंय. हां, आपल्याला सुद्धा वाटतं की काहीतरी गडबड आहे बुवा, पण असं काही नाही, ते तिला फक्त सहज वाटून जातं. आणि का बरं सहज वाटून जातं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लेडीज फर्स्ट हा सिनेमा तुम्ही आवर्जून बघा. आणि तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा बरं मंडळी. एकूणच काय, तो पुन्हा एकदा चक्कर येऊन पडतो, तो जेव्हा सगळ्यांना घरी सांगायला जातो की नाही माझं चुकतंय आणि मी पुन्हा एकदा माझ्या कामावर लक्ष केंद्रित करीत, अशा बऱ्याचशा गोष्टी तो सांगतो. एकूणच डॅनियलमध्ये झालेला हा बदल खूप स्वागतार्ह असतो, नाही का? तर अशी होती ही आजच्या आपल्या सिनेमाची कथा. एक गाणं आपण छानसं ऐकूया, त्यानंतर तुम्ही ऐकू शकाल न्यूज हेडलाईन्स आणि त्यानंतर आपले

बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्याचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीत केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला, मात्र नंतर ते बैठकीत सहभागी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोवा इथं पोहोचतील. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोलीजवळ सावलीपासून विक्रोळीपर्यंतच्या बोगद्याचं काम काल

नेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने सुरू झालं. एकूण 10 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यातला 7 किलोमीटर लांबीचा बोगदा ठाणे खाडीजवळ समुद्राखालून जाईल. भारतातला रेल्वे कॉरिडॉरसाठीचा हा पहिला समुद्राखालचा बोगदा असेल. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावलं. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं 10 ते 19 जुलै 2026 या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या 3 स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडने कांस्य पदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Akashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार मंडळी, नमस्कार. आपण ऐकत आहात 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी, आणि आज तुमच्या सोबत आहे मी, तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका. आपण सांजेच्या पारी आणि आमच्या इतरही कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच आहे. मन्नाडे यांच्या स्वरातलं एक छान असं गाणं ऐकूया आणि मग आजच्या आपल्या विषयाकडे वळूया.

मंडळी, पावसाळा हा एक असा ऋतू आहे ना, म्हणजे तो नुसता ऋतू नाहीये बरं का, म्हणजे निसर्ग, विज्ञान, आपली संस्कृती, आपल्या भावभावना या सगळ्याशी तो इतका छान जोडला गेलेला आहे, म्हणजे कवीला सुद्धा त्याची भुरळ पडते, नाही का? तर असा हा पावसाळा, आणि पावसाळा म्हटला की आपल्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी येतात, नाही का? ती छत्री, तो रेनकोट, भजी, तसंच ते पावसात साचणारं पाणी, मग हल्ली तर काय अगदी परवणीच असते, नाही का? जरा पाऊस पडला, थोड्या ट्रेन लेट जायला लागल्या की मग लगेच वर्क फ्रॉम होम, मग शाळासुद्धा ऑनलाईन, मग सगळी सगळी सगळीकडे अगदी गडबड उडून जाते. आणि तो इतक्या जोरात असतो की पहिला पावसाचं रील कोण टाकणार बरं आपल्या ग्रुपमध्ये, याची एक वेगळीच चढाओढ म्हणा किंवा स्पर्धा सुरू होते. मग त्यावेळेला कोणतं बरं गाणं ट्रेंडिंग मध्ये आहे असं सुद्धा बघितलं जातं. एकूणच काय, पाऊस असं जरी म्हटलं ना तरी आपल्या चेहऱ्यावर एक अशी आनंदाची अशी एक लहर आल्यासारखी वाटते, नाही का? तर आनंदी हार्मोन्स आणि पावसाळ्यातला रविवार असं एक आगळं वेगळं कॉम्बिनेशन आहे बरं का. म्हणजे कसं असतं की पाऊस आपण म्हटलं तसं की तो एक असा नुसता असा ऋतू नाही आहे बरं का, रविवार आहे, पाऊस कोसळतोय, मग आपण असं सुद्धा म्हणतो की अरे रविवार आहे ना, हो दे पाऊस, काय हरकत आहे, सोमवारपासून जरा थोडं आराम घे बरं का. किंवा जरा असं म्हणजे कसं ऑफिसमध्ये मी पोचल्यावर पड, किंवा मी शाळेतून घरी आल्यानंतर काय तो पाऊस येऊ दे, रात्रीच्या वेळेस हवा तेवढा पडू दे, म्हणजे कसं जाता येताना भिजायला होणार नाही, कामं वेळेवरती होतील, म्हणजे काय आपल्या सोयीनुसार, नाही का? पण एकूणच काय, हा आनंदी आनंद आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो. आणि पहिला पाऊस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या पहिल्या पावसाचा असा एक शिडकाव झाला किंवा असा एक पहिला पाऊस येऊन गेला की किती मनमोहक सुगंध आपल्याला येतो, नाही का? आणि मग असं वाटतं की हा हा अजिबात कोणी डिस्टर्ब करू नये अशा वेळेला. आणि तुम्हाला सुद्धा असं वाटतं का मंडळी की असा पाऊस यावा मस्तपैकी आणि आपण अगदी भिजून जावं, नाही का? तर एक गाणं आपण ऐकूया आणि मग आजच्या आपल्या विषयाबद्दल आणखीन बोलूया ना थोडंसं.

0: नमस्कार, मी केदार शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी. मस्त मस्त गाणी, गप्पा, मुलाखती याचा आनंद जरूर घ्या. ऐकत रहा FM रेनबो.
1: तर मंडळी, तुम्ही आता मला सांगणार आहात की पाऊस आणि या पावसाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही नेमकं काय करता? बरं, अगदी एका वाक्यात किंवा एका शब्दात तुम्हाला हे उत्तर द्यायचंय, बरं का? म्हणजे कांदा भजी खातो, आल्याचा चहा पितो, किंवा मग मस्तपैकी छत्री न घेता कुठेतरी जवळपास फेरफटका मारून येतो, ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी असं एक आगळं वेगळं हटके मला उत्तर आज तुमच्याकडनं अपेक्षित आहे. दूरध्वनी क्रमांक आहे 45-15-41-32 आणि 45-15-41-33. STD कोड आहे 02286.

0557 66 10 71 हा आहे व्हॉट्सॲप क्रमांक. तेव्हा लवकरात लवकर फोन करा किंवा मग व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लवकरात लवकर मला कळवा की तुम्ही पावसाचा आनंद नेमका कसा घेता, बरं काय तुम्हाला करायला आवडतं. तर पाऊस अगदी पहिला पहिला तुम्हाला म्हटलं तर पाऊस आला की एक छान सुगंध येतो. तसंच आपल्याला निसर्गामध्ये सुद्धा बदल पाहायला मिळतात, म्हणजे प्राण्यांचे आणि पक्ष्यांचं यांचं थोडंसं वर्तन आपल्याला बदलल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे मोराचा पिसारा आपल्याला दिसतो, बेडकाची ती डराव डराव असा आपल्याला आवाज ऐकू येतो, किंवा मग जंगलातले छोटे छोटे जे प्राणी असतात ते म्हणजे गोगलगाय म्हणा, गांडूळ म्हणा, किंवा विविध रंगांचे असे जे कीटक असतात ते अचानक कधी नव्हे ते दिसायला लागतात. जेव्हा आपण असं कुठेतरी ट्रेकिंगला वगैरे जातो तेव्हा ते आवर्जून आपल्याला दिसतात. आपण थोडेसे बावचळतो पण ते मात्र मुळात अन्न साखळीतला खूप महत्त्वाचा घटक आहेत हे आपण विसरून चालणार नाही. मी आत्ता म्हटलं तसं की पावसाळा म्हटलं की आपल्याला काहीतरी वेगळीच एक भूक लागते, बटाटेवडा, समोसा, फजी असं काही ना काहीतरी खावं असं वाटतं, नाही का. एकूणच काय आनंदी हार्मोन्स ज्याला आपण म्हणतो ना, हे अचानक आपल्याला हा हा हा आपण आनंदी झालो आहोत असं आपल्याला वाटायला लागतं, नाही का. पावसाचं पाणी, जलचक्र अर्थात वॉटर सायकल आपल्याला शाळेमध्ये शिकवलेलं आहे हे सुद्धा आपल्या डोळ्यासमोरून तरळून जातं. का पाऊस आला की पण म्हणतो की हा नीट पड रे बाबा पावसा, अगदी ते तलाव धरणं सगळी व्यवस्थित भरायला हवी तर वर्षभर आपल्याला पाणी पुरेल, नाही का. आणि एकूणच आपण आपल्या बालपणात जातो, लहान मुलांना आपण जाता येताना त्या डबक्यांमध्ये उड्या मारताना बघतो, शाळेतून जाता येताना मुद्दामून ते पाणी एकमेकांच्या अंगावर उडवणं असेल, आपण म्हणतो काय अजिबात कळत नाही हा, ह्या मुलांना कपडे खराब होत आहेत, पण आपण आपल्या लहानपणी हेच केलेलं असतं, हे विसरून कसं चालेल बरं. असो, पावसात भिजणं, चिखलात खेळणं किंवा कागदाच्या होड्या सोडणं, हल्ली नको वाटतं त्या चिखलात, पण असो हा मुद्दा आपण जरासा बाजूला ठेवूया. फील गुड म्हणजे काय, असं एक छान आपल्याला हॅपी वाटतंय ना त्या गोष्टींबद्दल आज आपण बोलूया. तर तुम्ही सांगा मला लवकरात लवकर, तुम्हाला पाऊस असं म्हटलं की आनंदी राहण्यासाठी काय करता तुम्ही बरं. तुमच्या या व्हॉट्सअपची आणि फोनची मी अगदी आवर्जून वाट बघते आहे.

0: नमस्कार श्रोते हो, मी श्रेया बुगडे आणि आपण ऐकत आहात 107.1 MHz वर FM रेनबो।
1: तर मंडळी, असा हा पाऊस इथे अनेक मंडळींनी कळवलेला आहे की त्यांचं पावसाबद्दलचं मत काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला कळवलेलं आहे विजय सोनार यांनी। त्यांना रेनबोवरचे कार्यक्रम ऐकायला खूप आवडतात असं ते म्हणत आहेत। तर प्रदीप हे म्हणत आहेत की त्यांना सुद्धा पाऊस खूप आवडतो। आत्माराम खराडे असं म्हणत आहेत की ते गावी असले तर मोकळ्या माळरानावर अगदी छान त्या पावसाचा आनंद घेतात, कधीतरी त्यांना विजा चमकताना दिसतात आणि ते बघून त्यांना खूप छान वाटतं। गणेश नरसाळे यांनी कळवलेलं आहे की पाऊस आणि त्यामध्ये त्यांना नाचायला भरपूर आवडतं आणि पाणी ते एकमेकांच्या अंगावर उडवणं एक वेगळीच मजा असते, तर एकूणच ते पावसाचा आनंद खूप घेतात। दशरथ कदम लाथूर इथून म्हणतात की त्यांना पावसात भिजावं असं सारखं वाटतं आणि ह्या भिजण्यामध्ये एक आगळा वेगळा आनंद आहे। दीपा पालकर म्हणतात की पावसाळ्यात दोन हातांच्या उंजळीत जे लुकलुकणारे काजवे आहेत, फुलपाखरं आहेत, त्यांना अलगद सोडून द्यावं असं वाटतं, किती छान। अरविंद कुलकर्णी म्हणतात की पावसाला सुरुवात झाली की भात लावणी किंवा रोपा लावणे यांचे वेद लागतात असं कळवलेलं आहे त्यांनी। महादेव चौगुले म्हणतात की त्यांना खेकडे खायला खूप आवडतात, प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते। अलका अल्मेडा म्हणतात की कॅरम खेळायला खूप आवडतं, वा। तसंच रुपेश पाटील म्हणतात की पहिल्या पावसाची सुरुवात झाल्यावर मी घरच्या बागेत झाडांची रोपं लावतो आणि त्यांची काळजीसुद्धा घेतो। प्रत्येकाला पाऊस हा किती वेगळा आणि किती छान वाटतो, नाही का? आणि प्रत्येकाच्या भावना त्यामागच्या किंवा तो आनंद पावसाचा घेणं हे वेगवेगळी व्याख्या आहे प्रत्येकाची, ती समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे। तर आपण बोलतो ते म्हणजे आनंदाबद्दल आणि हे फील गुड कसं वाटतं त्याच्याबद्दल। तर मुळात काही महत्त्वाची संप्रेरकं अर्थात हार्मोन्स आहेत, त्यातलं एक आहे सेरोटोनिन। आणि सेरोटोनिन म्हणजे काय? तर पचन, भूक लागणं किंवा शिकणं, स्मृती या सगळ्या गोष्टींशी ते निगडित आहे। त्याच्यामुळे पाऊस म्हटला की आपल्याला काहीतरी जुनंसुद्धा आठवतं किंवा पाऊस लागला की आपल्याला अगदी म्हणजे आपण म्हणू की काही गोष्टी अगदी नकळत पण आपल्या डोळ्यासमोर येतात किंवा काही गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात, हे सगळं याच्याशी निगडित आहे। बरं का मंडळी, अशाच आपण अजून छान छान गोष्टींबद्दल बोलणार आहोत। ऐकूया असंच पावसाचंच निगडित एक छान असं गाणं।

0: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय. स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
1: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
0: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
2: नमस्कार, मी मधुबंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आनंद घ्या नव्या जुन्या मराठी गाण्यांचा आणि गप्पांचा.
3: एकूण काय की पाऊस असं म्हटलं की आपल्याला किती छान वाटतं, कुठेतरी बाहेर भटकंती करायला जावं की काय असं वाटतं, किंवा मग आपल्याला असं वाटतं की नाही, आपले जे नेहमीचेच मित्रमैत्रिणी आहेत किंवा जे कोणी आपले भावंड असतील त्यांच्याबरोबर आपण वेळ घालवावा, नाही का? त्याला ऑक्सिटोसिन असं म्हणतात, बरं का? म्हणजे काय की आपण आपले जे नातेसंबंध आहेत ते आपण जपण्याचा प्रयत्न करतो, कोणाबद्दल तरी आपल्याला सहानुभूती वाटते, किंवा आपलं ज्यांच्याशी छान कनेक्शन जोडलं गेलेलं आहे, मग ते भावंड असतील किंवा मित्रमंडळी असतील, आपल्याला त्यांच्यासोबत गप्पा मारायला खूप आवडतात किंवा त्यांच्याबद्दल एक वेगळा विश्वास आपल्या मनामध्ये असतो. आणि मग आपण अगदी पावसात फिरायला जा किंवा ऋतू कुठलाही असला तरीसुद्धा आपण त्यांच्याबरोबर तो आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतो. तसंच आहे एन्डॉर्फिन. हां, म्हणजे खाणं, व्यायाम करणं या सगळ्या चांगल्या ज्या काही सवयी आहेत या सगळ्यासाठी हे खूप छान पद्धतीनं काम करतं. आणि शरीराला नैसर्गिकरित्या तणाव कसा कमी करता येईल किंवा मग वेदना कमी करण्यासाठी आपणच आपल्याला काहीतरी बघा असं बूस्ट करतो असतो, अरे नाही इट्स ओके, काही होऊ दे, आपण करून दाखवूया किंवा करायचा प्रयत्न तरी करूया, यासाठी हे हार्मोन खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला मदत करत असतं. एकूणच काय, हे हा जो सगळा आनंदी आनंद आहे ना, हा जपायचा असेल तर अर्थात तसं पोषक वातावरण असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणजे काय, आपण खातो पितो मजा करतो आनंद घेतो, तर अगदी पहिलं वयला येतं हे एका अभ्यासातून समोर आलेलं आहे की योग्य सूर्यप्रकाश आपल्यासाठी किती गरजेचा आहे. म्हणजे अगदी कोवळी ऊन आपण ज्याला म्हणतो की घेणं गरजेचं आहे, सध्या ढग आहेत असो, पण पावसाळ्यानंतर सुद्धा आपण काही वेळासाठी का होईना पण जरा कितीही घाई गडबडीत असला तरीसुद्धा एखादा फेरफटका त्या कोवळ्या उन्हांमध्ये जाऊन मारून या. बघा, तुम्हाला तुमच्यामध्ये झालेला एक बदल पाहायला मिळेल, नाही का? आणि त्याचबरोबर व्यायाम करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. या सगळ्या हार्मोन्सचा जर आपल्याला एक बॅलेन्स साधायचा असेल तर त्यासाठी व्यायामसुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि तो नियमित असणं खूप गरजेचं आहे. आणि मग तुम्ही जेव्हा वर्कआउट कराल तेव्हा तुमचे मित्रमंडळी असतील, कुटुंबातले सदस्य असतील यांचा देखील समावेश करून घ्या. म्हणजे काय, असं सोबतीनं जरा काही केलं ना की ते एक वेगळा आनंद मिळतो. मग आज मी कसा चुकलो किंवा आज मी हे करताना कशी गंमत केली, नाही का, व्यायाम करताना मला कळलंच नाही की असं का झालं, बरं असं होऊ शकतं, नाही का? एकूणच आपण आपला आनंद कसा द्विगुणित करायचा हे आपण शिकायला हवं. वसंत पारुंडेकर म्हणतात की त्यांना पावसाळ्यात मक्याचं कणी खायला खूप आवडतं, बरं का? इथे सुद्धा अनेक मंडळींनी कळवलेलं आहे आपल्याला की त्यांना काय काय वाटतंय त्याच्याबद्दल. रजनीकांत पाटील यांनी कळवलेलं आहे की त्यांना आजचा कार्यक्रम आवडतोय असं. तर निशा लोहार म्हणत आहेत की पाऊस असा जो रिमझिम येतो ना तो त्यांना खूप आवडतो. नीता लेले यांनी विरार इथून कळवलेलं आहे की त्यांचा वाढदिवस आणि आकाशवाणीचा दोघांचाही 23 जुलैला आहे. वा वा वा, खूपच छान. आणि आम्ही आमच्याबरोबर नेहमी पाऊस असतो असं त्या म्हणतायत. तर लातूर इथून कळवलेलं आहे त्यांचं नाव, त्यांनी इथे सांगितलं स्वस्तिक गरद असं करून की तिकडे सध्या एवढं अजून आहे पावसाचा असा कोरडा दुष्काळ आहे तिकडे की पाणी विकत घ्यावं लागत आहे. आणि तिथे सुद्धा छान पावसाच्या सरी बरसू दे आपण प्रार्थना करूया. शिल्पा तोडणकर म्हणतात की पाऊस त्यांना ऊर्जा देतो आणि बऱ्याचदा त्यांना असं एखादं चारोळी किंवा असं काहीतरी सुचतं. स्मिता आणि विवेक नवलकर यांनी त्यांच्या इकडचे काही फोटोज पाठवलेले आहेत आणि व्हिडिओज सुद्धा त्याच्यात त्यांनी दाखवत आहेत की छान मोर आलेला आहे त्यांच्या अंगणाच्या जवळ. खूप मस्त वाटतंय तो फोटो बघून सुद्धा. वंदना दामले कांदिवली इथून म्हणतात की त्यांना खिडकीत बसून पाऊस पाहायला आणि त्या अंगावर येणारे जे बारीक बारीक तुषार असतात ना ते त्यांना खूप आवडतात. सुरेश पाटील आणि अविनाश पाटील यांना सुद्धा कार्यक्रम खूप आवडलेला आहे हे त्यांनी कळवलेलं आहे. तर सांगा बरं मंडळी, तुम्हाला पावसाचा आनंद घ्यायला कसं आवडतं किंवा तुमच्या कल्पना काय आहे, तुम्ही काय काय छोट्या छोट्या युक्त्या करता बरं?

नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर, विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।

मी घेतो की ती छान मस्त. तर प्रकाश शिंदे यांनी सुद्धा एक छानशी कविता लिहून पाठवलेली आहे आणि त्यांना पाऊस कसा आवडतो हे जसं आपल्याला ते पावसाचे थेंब आपण जेव्हा अनुभवतो ना तेव्हा तसंच या कवितेमधून सुद्धा ते अनुभवत आहेत असं वाटतंय खरं तर मंडळी. तर प्रत्येकासाठी पाऊस खूप महत्त्वाचा आहे. प्रज्ञा वनारसे म्हणतायत की त्यांना खूप छान वाटतं एकंदरच आपले सगळे आकाशवाणीचे जे कार्यक्रम आहेत ते त्यांना आजच्या आईस्क्रीमची स्टोरी खूप आवडली. तसंच अज्ञात मुंबई ही मालिका सुद्धा त्यांना खूप आवडते. स्नेहा वरळ इथून कळवत आहेत की पाऊस फारच भावतो कारण सगळीकडे हिरवं गार गालीचे पाहायला मिळतात आणि गावी जाण्याची एक वेगळीच मजा असते आणि मस्त वाटतं गावी गेल्यावर सुद्धा. विठ्ठल मसरेकर यांना पावसाचं खूप अप्रूप वाटतं आणि खूप छान वाटतं पावसात. श्रीपाद जोशी यांनी कळवलं आहे की काल त्यांना उचितच पावसाने गाठलं झालं असं की ते दोघंही उभयता भजी घ्यायला गेले होते आणि भिजत भिजत भजी घेतली ही भाजी पण घेतली त्याच्यासोबत आणि मग घरी आले आणि एकूण काय त्यांनी ती मजा अनुभवली. असं होतं कधीतरी की तो औचित आपल्याला गाठतो कुठेतरी वाटेमध्ये आणि मग आपल्याला सुद्धा कळत नाही छत्री कधीतरी आपण सोबत नेलेली नसते. वाटतं की अरे आत्ता तर आपण जाऊन येऊ इथलं इथे दिसत तर नाही आहे पण गरजेल तो बरसेल काय आणि बरसेल तो गरजेल काय असं काहीसं होऊन जातं. तर या पावसात की नाही आपल्याला जसं खायला आवडतं तसं आपल्याला संगीताची जादू देखील खूप आवडते नाही का. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या मूडचं गाणं ह्या पावसाळ्यामध्ये ऐकायला आवडतं. कुणाला शांत, कुणाला असं मजा मस्ती, कुणाला अगदी पावसाचीच गाणी ऐकायला खूप आवडतात. काही काही जणांना पुस्तक वाचत किंवा खिडकीतून बाहेर बघत तो पाऊस बघत एखादं आवडतं गाणं ऐकायला खूप आवडतं. एकूणच संगीताची जादूसुद्धा अनेक जण यामध्ये घेतात नाही का. आणि असे वेगवेगळे बदल आहेत खरं तर. आणि ह्याच्यामध्ये असं सांगायला आवडेल की तारखेची योजना करायची का. तुम्ही म्हणाल कसं काय बरं, म्हणजे बघा पावसाळा आहे आज रविवार आहे म्हणून ठीक आहे पण एकूणच पावसाळा म्हटलं की कधी तो बरसेल किंवा आता उद्या खूपच पाऊस झाला तर काय बरं करायचं. थोडंसं आधी नियोजन करून ठेवायला शिका. म्हणजे आपलं ऑफिसचं काम असेल, घरातली कामं असतील, म्हणजे काय की एकूणच ते जे आनंदी वातावरण आहे त्याला कुठे धक्का बसणार नाही ह्याची काळजी घ्या. आणि ही जबाबदारी घरातल्या प्रत्येकाची आहे बरं का.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

आरती सावंत यांनी भांडूप इथून कार्यक्रम आवडल्याचं कळवलेलं आहे. तसंच चंद्रशेखर भाटवडेकर यांनी सुद्धा कळवलेलं आहे. अरुण गावकर यांना मक्याचं कणीस खायला खूप आवडतं असं त्या म्हणतात. दीपा पालकर यांना गाणी आणि एकूणच पावसातलं वातावरण यांना खूप आवडतं. पावसाळ्यात गावाकडे दोन हातांच्या उंजळीत लुकलुकणारे काजवे त्यांना खूप भावतात. तर आपल्याला कळवलेलं आहे विजय सोनार यांनी, पावसाळा म्हटलं की सगळ्याच मुंबईकरांना 26 जुलैची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मंगेश म्हात्रे यांना सुद्धा आजचा कार्यक्रम खूप आवडल्याचं कळवलेलं आहे त्यांनी. चारुलता जोशी म्हणतायत की गरमागरम शिरा त्यांना करून खायला खूप आवडतो. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते नाही का, आणि असाच पाऊस जो आहे तो सगळ्यांना भावतो. तर म्हणजे इतकं छान वाटतंय तुम्ही इतके मस्त मस्त अभिप्राय तुमचे इथे कळवत आहात त्याबद्दल. विठ्ठल कुलकर्णी म्हणतायत की पाऊस आला की बेडकं अचानक कुठून येतात हे ते पाहत बसतात आणि मग त्यांना सुद्धा प्रश्न पडतो की काय बरं कुठून आलेत. आणि मुळात तर कसं असतं की पावसाळा म्हटला की आपण खुश होतोच, पण तसंच तणावाचं वातावरणसुद्धा पाहायला मिळतं. काय होतं की थोडंसं कोंदट असतं आणि मग एकीकडे कपडे वाळत नाहीत, भाज्या नीट मिळत नाही, ऑफिसला जायला किंवा मग ऑफिसवरनं घरी यायला उशीर होतो आणि मग एकंदर चिडचिड होते. ह्या सगळ्या चिडचिडीला किंवा जे काही ताण

तणाव निर्माण होतात या काळात, त्याला थोडंसं आपण म्हणूया की काहीतरी पॉजचं वगैरे बटन द्यायचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल की आपला संवाद साधायचा प्रयत्न करा, व्यायाम करणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं ना की अरे नाही होत हे मनासारखं, तर सांगा असं कोणातरी की नाही होते मनासारखं, इट्स ओके, होईल, थोडासा वेळ द्या. कसं आहे की सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात का? नाही. पण त्यासाठी थोडासा एक आपण म्हणतो की पेशन्स, स्वतःचे तपासणं गरजेचं असतं. एकूणच काय तर पाऊस आणि हे आनंदी हार्मोन्स ज्याच्याबद्दल आज आपण बोलत आहोत, ते एक वेगळंच त्यांचं एक नातं आहे, बरं का? म्हणजे आपण निसर्गचक्र आज त्याच्या निमित्ताने बघितलं किंवा मग पहिला वहिला पाऊस येतो त्याचा कसा एक छान सुगंध आपल्याला अनुभवता येतो, गाणी पावसाची, किंवा मग एक जलचक्र जे पावसाशी निगडीत आहे आपलं, ते आपलं बालपण आणि कागदी होड्या आणि हे जे काही पावसाचं नातं आहे ते किती वेगळं आहे. आणि ही जी संप्रेरकं आपण हार्मोन्सबद्दल बोललो होते, मग ते सेरोटोनिन असेल किंवा ऑक्सिटोनिस असेल किंवा मग एन्डॉर्फिन असेल, हे सगळे आपल्याला नेहमी मदत करत असतात. पण ह्यांची मदत घेताना सुद्धा ते तसेच छान ॲक्टिव्ह राहावे यासाठी आपण सुद्धा दोन पावलं पुढे जायची गरज आहे. आणि ह्यासाठीच आपण पावसाळ्यात म्हणा किंवा इतर ऋतूंमध्ये सुद्धा आनंदी राहणं खूप गरजेचं आहे.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।
1: तर मंडळी, एकूणच काय तर अशी ही रविवारची संध्याकाळ आणि असा हा मस्त मस्त पाऊस, याचा आनंद घ्या। आणि अर्थात आनंद राहताना स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका। घड्याळ दर्शवायला लागलेला आहे, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहेच, पण एवढंच म्हणेन की हा पाऊस आपल्याला आनंद देतो, सुखावतो, पण आपणसुद्धा या पावसाचा, या पावसाच्या सरींचा असाच छान छान आनंद घेऊया। अनेक मंडळींनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला, खूप खूप खूप धन्यवाद मंडळी। आणि असेच आनंदी रहा, खुश रहा आणि स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका। पण आता मात्र मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका इथेच तुमचा निरोप घेत आहे। पुन्हा एकदा एका नवीन छानशा विषयासह तुमच्या भेटीला मी नक्की येईन। तोपर्यंत नमस्कार। ठीक 5 वाजता तुम्ही ऐकू शकाल बातमीपत्र आणि त्यानंतर हिंदी गीतांचा कार्यक्रम ऐकायला अजिबात विसरू नका। ऐकत रहा 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा तुम्ही गाण्यांचा आणि गप्पांचा आनंद नक्कीच घेऊ शकता।

नमस्कार, मी नम्रता कडू। ऐकूयात काही ठळक घडामोडी। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून त्याचं कामकाज सुरळीत

चालवण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन सरकारनं आज सर्वपक्षीय बैठकीत केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला, मात्र नंतर ते बैठकीत सहभागी झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मोल्दोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मोल्दोवा इथं पोहोचतील. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोलीजवळ सावलीपासून विक्रोळीपर्यंतच्या बोगद्याचं काम काल टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्यानं सुरू झालं. 19 किलोमीटर लांबीच्या या टप्प्यातला 7 किलोमीटर लांबीचा बोगदा ठाणे खाडीजवळ समुद्राखालून जाईल. भारतातला रेल्वे कॉरिडॉरसाठीचा हा पहिला समुद्राखालचा बोगदा असेल. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी तातडीनं सुनावणी घ्यायला न्यायालयानं नकार दिला आहे. वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. फिफा विश्वचषक 2026 आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर समृद्ध शनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. शिवसेना उबाठा पक्षाच्या 6 लोकसभा सदस्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत झालेल्या विलीनीकरणाला दिलेल्या मान्यतेवर खासदार संजय राऊत यांची तीव्र टीका. बॅडमिंटन स्पर्धेच्या जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी PV सिंधू ठरली पहिली भारतीय खेळाडू. पंतप्रधानांनी केले अभिनंदन. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज मध्यरात्री होणार अंतिम सामना. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या बैठकीच्या

0: अध्यक्षस्थानी होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं, सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेनं चालेल ते तितकंच देशाच्या हिताचं ठरेल असं रिजिजू म्हणाले.
1: कोई पार्टी या कोई मेंबर अपना जो भी बात रखना चाहता है पार्लियामेंट में पूरा रख सकते हैं. मैं विपक्ष के साथियों को कहना चाहता हूं कि पहले में भी पार्लियामेंट को चलाने में दिक्कत आई थी क्योंकि हंगामा बहुत ज्यादा हुआ था. लोग चाहते हैं कि पार्लियामेंट सुचारू रूप से चले, इसलिए मैं फिर से सब पार्टी के नेताओं को मैं अनुरोध करता हूं कि पार्लियामेंट अच्छी तरह से चले, इसमें सब लोग योगदान करें और हम भी विपक्ष के बात सुनेंगे और विपक्ष भी हमारे बात सुने.
0: शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. हे पावसाळी अधिवेशन उद्या 20 जुलैपासून पुढील महिन्याच्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 लोकसभा सदस्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत झालेल्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेल्या मान्यतेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र टीका केली आहे. मुंबईत आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे लोकशाही विरोधी कृत्य असल्याचा आरोप केला. ज्या खासदारांची निवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर झाली त्यांचे विलीनीकरण कशाच्या आधारावर मंजूर करण्यात आले असा प्रश्न उपस्थित करत संविधानातील 10व्या अनुसूचीतील पक्ष विलीनीकरणाच्या तरतुदींचाही त्यांनी उल्लेख केला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालय प्रशासनानं म्हटलं आहे. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल ठेवून आवश्यक उपचार केले जात आहेत. यासोबतच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहेत असंही रुग्णालयानं कळवलं आहे. दरम्यान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले होते. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार्ह नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिर न्यासानं जाहीर कराव्यात असं त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे. आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भर पावसात पंढरपूर येथे दाखल झाले. वारीसाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेत त्यांनी गोपाळपूर येथील दर्शन रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या सुविधा आणि अडचणी जाणून घेतल्या. या दौऱ्यादरम्यान मंत्री दानाजी सावंत, मंत्री योगेश कदम तसंच स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवारी धर्मपुरी येथे टाळ मृदंगाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात स्वागत करण्यात आले. ग्रामविकास विभाग आणि सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्रींच्या पादुकांचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हा प्रशासनाने पालखी रथावर पुष्पवृष्टी करत वारकऱ्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र शासनाच्या

0: कार्य विभागातर्फे आषाढी एकादशी निमित्त गजर विठ्ठल नामाचा या विशेष भक्ती संगीत कार्यक्रमाचं आयोजन येत्या 24 जुलै शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता नागपूरच्या रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र, अभिषेक मराठे, ऋत्विकेश करमरकर आणि मंजिरी वैद्य यांच्या आवाजात अभंग आणि भक्तिगीतांचं सादरीकरण होणार आहे. नागपूर आणि परिसरातील नागरिकांनी या भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली आहे. हे विजेतेपद पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PV सिंधूचं अभिनंदन केलं. समाज माध्यमावरील संदेशात यांनी हा भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक विजय असल्याचं म्हटलं आहे. जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली असून तिच्या या यशातून देशभरातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. फिफा विश्वचषक 2026 मध्ये काल रात्री अमेरिकेच्या मियामी स्टेडियमवर झालेल्या 3rd स्थानासाठीच्या रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्यपदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होईल. हवामान. येत्या काही दिवसांमध्ये राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विशेषतः घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून खरीप हंगामातल्या पिकांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरेल. नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं आगामी काही तासांत चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट घोषित केला आहे. क्रिकेट. इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेतील निर्णायक तिसरा सामना आज लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 30 षटकांत 192 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जॅकेब बेथेल याने 91 धावा केल्या तर बेन डकेट 81 धावावर धावपट्टीवर खेळत आहेत. दरम्यान साऊथहॅम्प्टन येथील रोज बाउल मैदानावर झालेला मालिकेतील पहिला सामना भारतानं 6 गडी राखून जिंकला होता तर कार्डिफ येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत इंग्लंडनं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गडकरी वाडा महाल येथील जनसंपर्क कार्यालयात आज गडकरी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सर्व निवेदनांवर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. यावेळी गडकरींच्या प्रयत्नांमुळे कृत्रिम अवयव तसंच साहित्य प्राप्त झाल्यामुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय आदी शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी जनसंपर्क कार्यक्रमाला उपस्थित होते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. शिवसेना उभारठा पक्षाच्या 6 लोकसभा सदस्यांच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत झालेल्या विलीनीकरणाला दिलेल्या मान्यतेवर खासदार संजय राऊत यांची तीव्र टीका आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात आज मध्यरात्री होणार अंतिम सामना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुंकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला. मात्र हे खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे या 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली.

आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला. विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यामुळे सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होतो, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेने चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल, असं रिजिजू म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मॉल्डोवा, नॉर्थ मॅसिडोनिया आणि रुमानिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मॉल्डोवा इथं पोहोचतील. मुर्मू मॉल्डोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या मागणीसाठी वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी याचिकेत केला होता. वांगचूक यांची प्रकृती खालावलेली असतानाही त्यांनी स्वतःहून रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता, त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. आरोग्याच्या कारणावरून वांगचूक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता, असं न्यायालयानं म्हटलं आहे. डॉक्टर वांगचूक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचूक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घेण्याला संमती दिली आहे, त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. वांगचूक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांची संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज गडचिरोली इथं निर्माण संघटनेच्या वतीनं विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं. निर्माण चळवळीचे प्रमुख अमृत बंग यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर झालेल्या आंदोलनात सुमारे 70 विद्यार्थी सहभागी झाले होते. दिल्लीत जंतर मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी आज मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन झालं. हे सरकार बदलण्यासाठी लढा सुरू व्हायला हवा, असं आग्रही प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज पुन्हा लातूरमध्ये तपास केला. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आरोपी शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी शिकवणीत चौकशी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डोंबिवलीत महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना स्थानिक न्यायालयानं दिलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केला आहे. त्यानंतर आज म्हात्रे पोलीस ठाण्यात शरण आल्यावर कल्याण न्यायदंडाधिकाऱ्यांनी येत्या 3 ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या पीठानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन म्हात्रे यांचा जामीन रद्द केला होता. दरम्यान या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यातल्या डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित केला आहे. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं 10 ते 19 जुलै या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओदिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्णपदक जिंकलं, तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांना रौप्यपदक मिळालं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते.
जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या

अकाने यामागुची हिला 21-17, 21-17 असं सरळ गेम्समध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतीपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीव्ही सिंधूचं अभिनंदन केलं आहे. हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी अजिंक्य असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तिचा हा पराक्रम देशातल्या युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं आज तिसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेत आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची भागीदारी केली. जेकब 91 धावा करून बाद झाल्यानंतर आलेल्या जो रूट यानंही डकेत याच्यासोबत दुसऱ्या गडासाठी 101 धावांची भागीदारी केली. बेन डकेतनं शतकी भागीदारी केली. डकेत 141 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 46व्या षटकात इंग्लंडच्या 2 बाद 315 धावा झाल्या होत्या. हा मालिकेतला अखेरचा सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकल्यानं मालिका विजयासाठी हा सामना निर्णायक आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेत आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 हंगामाकरता आंब्याच्या पिकासाठी फळपीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये केला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. ते रत्नागिरीत बातमीदारांशी बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. डॉक्टरांना मारहाण प्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयीन कोठडी. डॉक्टरांनी उद्या पुकारलेला संप स्थगित. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची PV सिंधू अजिंक्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाऊनलोड

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग। सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार। आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार। संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। या बैठकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सरकारनं सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याची विनंती केली। शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना बैठकीला आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रतिकात्मक सभात्याग केला, मात्र एक खासदार निषेध नोंदवल्यावर बैठकीत सहभागी झाले। संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे या 6 खासदारांना शिवसेना पक्ष प्रवेशाला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे। शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेल्या या खासदारांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे। या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता। विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आल्यानं सर्वांचा वेळ वाया जातो आणि करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होतो असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। संसदेचं कामकाज जितक्या कार्यक्षमतेनं चालेल तितकं ते देशाच्या हिताचं ठरेल असं ते म्हणाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मालदोवा, नॉर्थ मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या। आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या उद्या मालदोवा इथं पोहोचतील। मुर्मू मालदोवाला भेट देणाऱ्या भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती आहेत। सीसीपीए अर्थात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या तक्रारींवरून सरसकट सेवा शुल्क आकारणाऱ्या 39 उपहारगृहांविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे। सीसीपीएनं ग्राहक संरक्षण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या उपहारगृहांना दंड ठोठावला असून सेवा शुल्काची सरसकट आकारणी ताबडतोब थांबवण्याचे निर्देश दिल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी

यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उपाहारगृहांमध्ये सेवाशुल्क ऐच्छिक असून ते पूर्णपणे ग्राहकांच्या मर्जीवर अवलंबून आहे. ग्राहकांनी या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांक 1915 तक्रार नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा सुरू झाला असून जुलै महिन्यात आतापर्यंत 11,897 रुपयांची गुंतवणूक झाल्याचं याबाबतच्या ताज्या आकडेवारीत म्हटलंय. जागतिक सेमीकंडक्टर उद्योगातल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचा काही भाग उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळवला. मात्र गेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 3,260 कोटी रुपये काढून घेतल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिलाय. या मागणीसाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सफदरजंग रुग्णालयानं सोनम यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचा दावा गीतांजली यांनी आपल्या याचिकेत केला होता. वांगचुक यांनी प्रकृती खालवलेली असतानाही स्वतःहून रुग्णालयात दाखल व्हायला नकार दिला होता, त्यामुळे अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यामुळे आरोग्याच्या कारणावरून वांगचुक यांना रुग्णालयात हलवण्याचा सरकारचा निर्णय मनमानी नव्हता असं न्यायालयानं म्हटलंय. डॉक्टर वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. वांगचुक यांनी स्वतः इलेक्ट्रोलाइट्स घ्यायला संमती दिली, त्यामुळे त्यांचा स्वतःच्या शरीरावरच्या हक्कांचं उल्लंघन झालेलं नाही असंही न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक यांचे वैद्यकीय अहवाल त्यांच्या कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायालयानं यावेळी दिले. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी गीतांजली यांची बाजू न्यायालयात मांडली. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांना त्यांचे वकील आणि डॉक्टरांशी संपर्क ठेवू दिला जात नसल्याचा दावा त्यांनी केला. आता या प्रकरणी येत्या 24 जुलैला पुढची सुनावणी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या 4 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकं पटकावली. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं 10 ते 19 जुलै 2026 या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत 93 देशातल्या 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारतीय संघाकडून ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणाचा संदीप कुची यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. लिथुआनियामध्ये विल्नियस इथं 12 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांवर नाव कोरलं. हरियाणाच्या भव्या गुनवालनं सुवर्णपदक जिंकलं, तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक पटकावलं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 78 देशांमधले 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. भारतीय विद्यार्थ्यांनी केलेल्या पदकांच्या लयलुटीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरू होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं आव्हान ठेवलंय. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडचे सलामवीर बेन डकेत आणि जेकब बेथेल यांनी दमदार फलंदाजी करत पहिल्या गड्यासाठी 30 षटकात 192 धावांची आणि त्यानंतर डकेत आणि रूट यांनी दुसऱ्या गड्यासाठी 101 धावांची भागीदारी केली. जेकब यानं 91 तर डकेत यानं 141 धावा केल्या. रूट यानं नाबाद 74 तर बटल यानं अवघ्या 13 चेंडूत नाबाद 41 धावा करत संघाला निर्धारित 50 षटकात 3 बाद 387 धावांपर्यंत पोहोचवलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 3ऱ्या षटकात बिनबाद 9 धावा झाल्या होत्या. हा या मालिकेतला अखेरचा सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला असल्यानं मालिका विजयासाठी हा निर्णायक सामना आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पीव्ही सिंधू अजिंक्य ठरली आहे. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीव्ही सिंधूचं अभिनंदन केलं आहे.
हा विजय भारतीय बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक असून जपान ओपनचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली

0: भारतीय खेळाडू ठरले. तिचा हा पराक्रम देशातील युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मध्य प्रदेशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या उद्देशानं आज तिथल्या राज्यमंत्रिमंडळानं संबंधित विधेयकाचा मसुदा मंजूर केला. विधानसभेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाईल. या कायद्यानुसार बहुपत्नीत्व, निकाह हलाला आणि त्रिवार तलाक पद्धतीवर बंदी येईल. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना या नात्याचं प्रमाणपत्र निबंधकांकडे सादर करावं लागेल. या आणि इतर बाबींचं उल्लंघन झालं तर शिक्षेची तरतूद विधेयकात केली आहे. मात्र गोंड, कोरकू, बैगा, सहरिया आणि भारिया अशा आदिवासी जमातींना हा कायदा लागू असणार नाही. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनानं मरण पावलेल्यांची संख्या 11 पोहोचले तर 7 जण अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. बाधित कुटुंबांना तातडीनं मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे देखील आपला दिल्ली दौरा अर्धवट सोडून दुपारी जम्मूमध्ये परतले. गयाना पोमेरून नदीपाशी एक प्रवासी बोट उलटली. बोटीवर 116 प्रवासी होते, त्यातल्या 53 जणांना वाचवलं असल्याचं गयानाचे प्रधानमंत्री मार्क फिलिप्स यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतून विरोधकांचा सभात्याग. सोनम वांगचूक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी देण्यासाठी अंतरिम आदेश द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांनी पटकावली 5 सुवर्णपदकं. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026 जेतेपदासाठी आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या

सुप्रभात श्रोते हो, 107.1 MHz पर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आजपल, तुमच्याकरता सादर करतोय आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सुरेलाविष्कार, अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन। आजच्या वंदन कार्यक्रमात सोमवारच्या प्रसन्न सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत।

कसं आहे बघा ना, आपल्याकडे प्रत्येक वाराचं आणि त्या देवतेचं किंवा देवाचं हे नातं आहे. सोमवार म्हटल्यानंतर अर्थातच भगवान शंकरांची उपासना करण्याचा दिवस. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणिंद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू वह दुःखारी, तुझ वीण शंभो मज कोणतारी, असं म्हणत आपण शंकराला वंदन करत असतो.

मित्रांनो, शंकर आणि पार्वती यांचं नातं सांगताना नक्कीच आपल्याला म्हणावंसं वाटतं की शंभू तेथ अंबिका, चंद्रु तेथ चंद्रिका, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. बघा ना, ज्ञानेश्वरीतला हा संदर्भ आहे. जिथे चंद्र आहे तिथे चांदण्या असणारच, जिथे विठ्ठल आहे तिथे रुक्मिणी, म्हणजे कृष्ण आहे तिथे रुक्मिणी असणारच, आणि जिथे शंकर आहे तिथे पार्वती ही असणारच.

मित्रांनो, मराठी चित्रपटांनी संस्कृती जपली असं आपण म्हणत असतो, कारण वेगवेगळ्या व्रतवैकल्यांची आठवण आपल्याला होते ती अर्थातच वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून. आणि आता आषाढ महिना संपल्यानंतर ज्यावेळेला श्रावण सुरू होईल त्यावेळेला खास करून मंगळागौर आणि त्या संदर्भात मंगळागौरीच्या हल्ली स्पर्धासुद्धा होत असतात, मंगळागौरीच्या खेळांच्या म्हणजे. पण मंगळागौरीचं व्रत, त्याचं महात्म्य ज्या गीतातनं सांगितलेलं आहे, तेही गीत चित्रपट कन्यादान.

मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रियांची जी महती सांगितलेली आहे, वेदकाळातल्या स्त्रिया असतील किंवा महाकाव्यामध्ये ज्या स्त्रियांचं चित्रण केलं गेलेलं आहे, सीता तारा द्रौपदी अहिल्या मंदोदरी पंचकन्या, त्या संदर्भात सुद्धा आपण बोलत असतो. आणि अशाच अनेक पतिव्रता ज्या स्त्रिया आहेत, त्या पतिव्रता स्त्रियांची महती सांगणारे गीत थांब लक्ष्मी कुंकुलावते या चित्रपटात होतं. जगदीश खेबुडकरांचं गीत आहे आणि अर्थातच त्या स्त्रियांचा सन्मान करणारं हे गीत आहे.

0: कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात होते. 5:30 होत आहेत. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर आपण ऐकत आहात आपली सकाळ स्वरमय करणाऱ्या संगीतमय सुरेल आविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचं कार्यक्रम वंदन. आणि आजचा वंदन कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचवल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ आपण करत असतो गदी माडगुळकरांच्या गीतरामायणानं. गायक आणि संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके. मित्रांनो, आपण महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणतो गदी माडगुळकरांना, आणि गीतरामायण ऐकताना तो प्रत्येक प्रसंग, त्यातले प्रत्येक गीत, त्यातले प्रत्येक शब्द खरोखरच सरस्वतीचं वरदान होतं नाही गदी माडगुळकरांना. आणि पूर्णपणे त्या प्रसंगाचं अतिशय प्रभावीपणे केलेलं चित्रण हे गदी माडगुळकरांच्या लेखणीतनं आपल्याला जाणवतं. आज आपण कुठलं गीत ऐकवणार तुमच्यासाठी एक सरप्राईज असणार आहे. वेगवेगळी गीतं आपण ऐकवत असतो गीतरामायणातली, तुम्हाला आवडतात, तुमच्या प्रतिक्रिया मिळतात. अभिप्रायांसाठी व्हॉट्सअप क्रमांक टाईप करण्यासाठी फक्त 8657661071 86 57 66 71 आणि दूरध्वनी क्रमांक 45 15 41 32 आणि 45 15 41 33. थोड्याच वेळात गीतरामायण.
1: मराठीच गीत गात होते, पुन्हा पुन्हा गात होते, अळवून अळवून गात होते.